0: வந்தே மாதரம்.
1: வந்தே மாதரம்.

103 मेगाहर्ट्ज एफएम ध्वनी हरिणवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आज रविवार भारतीय सौर 3 ज्येष्ठ 1946 म्हणजे 24 मे 2026 आमच्या प्रसारण सभेला मंगलवाद्यानं सुरू करीत आहोत.

रामदास अमत यांच्या स्वरात गंगाधर महांबरेंची रचना आपण करत होतात. त्यानंतर आशा भोसले यांच्या आवाजात सरजनाबाईंची रचना, कविता, संगीत वसंत प्रभू यांचं आहे.

सुरे वाडकर यांच्या संत एकनाथ यांची रचना ऐकली. संत श्रीधर फडक्यांचं होतं. यानंतर ऐकूया अच्युत ठाकूर यांच्या स्वरात संत केशवदास यांची रचना.

0: मंगल प्रभात हा भक्त संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी चंद्रप केंद्रावर प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:30 होत आहेत. चिंता कार्यक्रम निसर्ग प्रेम याविषयी डॉक्टर श्रीधर शनिवार यांचे विचार कविता होत.
1: मातीची मुलं आहोत. झाडं, वेली, पशु, पक्षी, स्त्री, पुरुष ही स्त्री त्या आईची लेकर आहेत. त्यामुळं या लेकरांनी आपसात सख्य भावानं वागायला हवं. एकमेका सहाय्य करू. अवगेधर पंथ या भूमिकेतून आपण परस्परांचं भलं चिंतायला हवं. माणूस निसर्गाचे जे इतर घटक आहेत ते असा समजूतदारपणा दाखवतात. नदी आपल्याला पाणी पुरवते, वृक्षली आपल्याला फुलं देतात, कोकिळ मैनादी पक्षी पाहून मोरासारखे पक्षी नृत्य करून आपलं रिझवतात, आणि मुख्य म्हणजे त्याच्या मोबदल्यात ते आपल्याकडून कसली परतफेडीची अपेक्षा करीत नाहीत. कर्मण्येव अधिकार असे हा फलेषु कदाचन या गीतत्वज्ञाची ती सुंदर उदाहरणं असत. माणूस मात्र हा शहाणपणा दाखवत नाही, उलट वृतोड करून धुरानुसारा आसमंत प्रदूषित करून नद्यांमध्ये गटारं सोडून तो डरशी शत्रुत्व बघतो. अशा वागण्यानं तो स्वतःचं जीवन दुःखमय करत असतो, स्वतःचंच अहित करत असतो हे त्याला कळत नाही अशा भाग नाही. तात्पुरता आर्थिक व्हावा पाहिजे तो आंधळपण स्वीकारतो. तुका म्हणे कळ परी होता चार महाकवी कालिदासप्रेमी त्यानं लिहिलेल्या शकुंतल नाटकातील शकुंतला झाडावर फूल इतकं झाडावर प्रेम. ती जेव्हा सासरी जाय लागते तेव्हा तिचा पालन करता महर्षी कण्व म्हणू कळ्यांनो फुलांनो मी आवडत असूनही जी मला तोड नसे तिला तुम्ही आशीर्वाद द्या. ख्यातनम नाटककार बर्नार्ड शॉ याचं फुलांवर आणि मुलांवर फार प्रेम होतं. एकदा कोणीसा त्याला म्हणालं फुलं फार आवडतात म्हणून तुमची सिद्धी आहे, तुमच्या एकही फुल कुठं खोचं दिसत नाही. शॉनं उत्तर दिलं मला मुलंही फार आवडतात पण म्हणून मी त्यांच्या माना कापून इथं तिथं खोचत नाही. पण दैवानं इतर माणसं मोठ्यांचं आत्म्यांचं अनुकरण करत नाही कारण त्यांना संकुचित साधायचतो. ते थोरांना नमस्कार करतात आणि बाजूला ठेवतात. ते वर्षच्या निसर्ग कवी असतात आणि सोयीच्या ठिकाणी विसरून जातात. ओनली स्ट्रेस नेचर असं

0: काढणाऱ्या कोरा या चित्रकाराचे चित्र पाहत सिमेंटच्या जंगलाकडे निघून जाता. मैं कवी नाही हूं लेकिन परिंदा लिहिले एक कवी आहे म्हणणाऱ्या हलीम अली कौतुक करतात आणि हॉटेलात शिजलेल्या बटर पक्षाची ऑर्डर देतात. हे थायला हवं, वृषवल्ली मा सोयरे वनेचे हे हृदय पटला हवं. हे जे होईल तेव्हा जग चाहून अनेक पटींनी सुर होईल, सुखी होईल.
1: चिंतन या कार्यक्रमात निसर्ग याविषयी डॉक्टर श्रीधर शनिवारे यांचे विचार आपण ऐकत होतात. मेगाहर्ट्झ FM ध्वनिलहरीवर आकाशवाणीचं हे चंद्रप केंद्र आहे. पुढची आमची उद्घोषणा काही क्षणातच.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:05 झालेत. आज प्रसारित तसं हक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा ऐकवित आहोत. या रूपरेषेनंतर आपण ऐकू शकाल दिनविशेष. 6:40 कृषीवाणी हा शेतकरी बांधवांसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. 6:45 आरोग्य घनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम ही मुंबईकरावरून सहक्षेपित होऊ. सुप्रभा कार्यक्रम आपणास ऐकता येईल 6:55. अजून 5 प्रायोजित कार्यक्रम भिजात मराठी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 4 करिअरच्या नव्या दिशा करिअर मार्गदर्शन विदेशातील महाविद्यालयातील प्रवेश संदर्भात तुषार पडवेकरची हेमा बहादे यांनी मुहूर्त भाग दुसरा आपणास ऐकता येईल. सुगम संगीत आपण ऐकू शकाल 7:50. 7:15 हे चित्रपट गीत आपणास ऐकता येईल. 8:40 बालसभा पी एम श्री सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक आणि माध्यमिक मनपा चंद्रपूरच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम बालेश्वरोत कुशलते. 9:00 विविध भारती प्रसार सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित. 10:00 केंद्रित आयोजित कार्यक्रम जितेंद्र घोडकर पुणे. 10:05 मराठी चित्रपटसीत. 10:30 सहजीवनाची सुपावले श्री नवीनचंद्र नथवानी आणि त्यांच्या अर्धांगी पुष्पा नवीनचंद्र नथवानी यांची मुक्त बोजारीने घेतलेली मुलाखत सदकर्ते उमेद दुपारे. 11:00 संगीत. 11:30 हिंदी चित्रपटसीत आपण ऐकणार. 12:00 वृत्त मंडळ मुंबई केंद्राचा कार्यक्रम सहक्षेपित. 1:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकता येतील.

शुरू आज 24 मे आजचे दिन विशेष ऐकत आहोत. आज राष्ट्रकुल दिन आहे महाराष्ट्र. ब्रिटनच्या साम्राज्यात जे देश होते त्यांनी स्वतंत्र झाल्यानंतर आपलं स्वतः एक मंडळ स्थापला. त्या मंडळाचे अध्यक्ष इंग्लंडची राणी असाई. एकमेकांच्या संबंधाच्या सोयीस्कर संबंधासाठी त्या मंडळाचा उपयोग होता. ते वर्षापूर्वी मंडळाच्या सदस्यशेतल्या नागरिकांना एकमेकाकडे व्हिसाशिवाय जात असे. ब्रिटनच्या व्हिक्टोरिया राणीचा जन्मदिवस आहे. 1876 ती भारतात साम्राज्ञी होती. सूर्य स्थिर असून त्या भोवती पृथ्वी फिरते हा सिद्धांत म्हणणारा निकस कोपरनिकस ह्या प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञाचा स्मृती. चोवीस मे 1844 दूरसंचार वाहनाचा प्रथम दिवस. दूरसंचार वाहनाच्या उपकरणाचा जॅक मोर्स यांचे प्रथम वॉशिंग्टन ते बाल्टिमोर पर्यंत खांब रोवून तारयंत्राद्वारे सार्वजनिक संदेश पाठवला.

24 मे 1942 ला पुणे येथे मराठी पर्यावरण शास्त्रज्ञ कमिशनचे अध्यक्ष डॉक्टर माधव गिळे यांचा जन्म झाला. ते जागतिक कीर्ती मराठी पर्यावरण शास्त्रज्ञ आहेत. संगीतकार राजेश रोशन यांचा आजच्या दिवशी 1955 ला जन्म झाला.

0: दिनविशेष आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. सकाळचे 6:40 आहेत. कृषी वाणी शेतकरी बांधांसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम प्रदित करीत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कृषी वाणीमध्ये आपलं स्वागत. शेतकरी बंधू भगिनींनो, कालच्या कृषी वाणीमध्ये तापमान वाढ, कमी आर्द्रता असलेल्या स्थितीत फळगांचं व्यवस्थापन कसं करावं यावी माहिती आपण जाणून घेत होत. कार्यक्रम त्याच माहितीचा उर्वरित भाग ऐकूया. आता माती मिश्रणावर प्रक्रिया काय देते आपण समजून घेऊया. कलम रोपत करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या माती मिश्रणावर प्रक्रिया करणं गरजेचं असतं. रोपवाटिकेमध्ये तयार करावी कलम आणि रोप त्यांचं आधीच नियोजन करून त्यासाठी लागणारे माती मिश्रण उन्हाळी हंगामातच तयार करून ठेवले पाहिजे, कारण पावसाळा सुरू झाल्यानंतर कोरडा पोयटा आणि माती मिळणं कठीण असतं. रोपवाटिकेसाठी वापरण्यात येणाऱ्या मिश्रणामध्ये बुरशी, सुतकृमी आणि तणाचा नाश करण्यासाठी मिश्रण निर्जंतुकीकरण करणं गरजेचं असतं. माती मिश्रणावर पांढरा पॉलिथिन पेपर झाकून ठेवस. उन्हाळ्यातील 35 ते 40 अंश सेल्सिअस तापमानाला मिश्रणाचं चांगलं निर्जंतुकीकरण होऊ शकतं. माती मिश्रणावर रासायनिक प्रक्रियेसाठी 3% फालन या रसायनाचा वापर करतात. तसंच बुरशीनाशकांचा वापर केला पाहिजे. मिश्रण निर्जंतुकीकरण करून ठेवावं किंवा शेडमध्ये ठेवावं, जेणेकरून पावसामध्ये ते भिजणार नाही. आता बियाण्यांची पेरणी कशी करायची आपण समजून घेऊया. सीताफळ, आवळा, चिंच, खिरणी तसंच बी पासून तयार होणाऱ्या झाडांच्या बिया उन्हाळी हंगामामध्ये गोळा करून ठेवायचेत. खिरीचं बी तापेरावं लागतं. बी गोळा करून योग्य ती प्रक्रिया करून गादी वाफ्यावर किंवा पिशवीमध्ये ते पेरव. खिरणी चोप पुढच्या हंगामामध्ये चिकू न बांधण्यासाठी उपयोगी पडत. उन्हाळी हंगामामध्ये मुख्यानं उष्ण वारे वाहत किंवा वादळतात, त्या वादळापासून रोपवाटिकेचं संरक्षण करण्यासाठी वा प्रतिबंधक वनस्पतीचा ताटवा रोपवाटिकेवती लावणं गरजेचं असतं. शेतकरी बंधू भगिनींनो, ज्या काळामध्ये हवेतील तापमान खूपच वाढलेलं असतं तेव्हा रोपवाटिकेभोवती तसंच आतमध्ये खोदून त्यामध्ये पाणी सोडलं तर तापमान काय कमी होऊन आर्द्रता वाढे, ज्या रोपांच्या वाढीवर अनुकूल असा परिणाम दिसून येतो. शेतकरी बंधू भगिनींनो, उन्हाळी हंगामामध्ये तयार केलेल्या गुटी आणि दाब कलमांची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे, कारण जास्त तापमान आणि प्रखर सूर्यप्रकाशामुळे मुळात होण्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. त्यासाठी उन्हाळी हंगामामध्ये तयार केलेल्या गुटी आणि छाट कलमांना 1500 ते 2000 PPM तीव्रतेचे IBA संजीवक कलम करण्याच्या जागेवर लावावे, जे मुळ्याची लवकर आणि तन्मय वाढ होईल. कलम बांधल्या पेरू, डाळिंब आणि अंजीर रोपांना पाण्यात ताण बसत नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे. पाहिलेला पालाजुळा किंवा गवत किंवा पॉलिन पेपरच्या सहाय्यानं आच्छादन केलं तर ओलावा जास्त दिवस टिकून राहतो. पावसाळी हंगामामध्ये तयार केलेल्या आंबा, पेरू, डाळिंब या कलमांची कडक उन्हाळा आणि तीव्र सूर्यप्रकाश यापासून योग्य प्रकारे पाणी नियोजन करून काळजी घ्यावी. डिसेंबर जानेवारी महिन्यात तयार केलेली सीताफळ कलम सुद्धा नाजूक कोवळी असल्यानं कडक उन्हाळा आणि तीव्र सूर्यप्रकाशापासून योग्य प्रकारे पाणी नियोजन करून काळजी घ्यावी. तेव्हा शेतकरी बंधू आणि भगिनी, उपवाटिकेचं व्यवस्थापन करावं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेतली. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, उद्याच्या कृवाणी कार्यक्रमात आपण पुन्हा भेटणार आहोत. या विषयास नमस्कार.
0: शिवाणी शेतकरी बंधूंसाठी दैनंदिन सूचना पत्र कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावर प्रसारित करण्यात आला. वाचक स्वतः हेमंत शेंडे यांचा. आम्ही आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून बोलत आहोत. त्यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 रिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्र

0: श्रोतेहो आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अभ्यासाचा ताण याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती.
1: अभ्यासाचा ताण आणि यशाची व्याख्या. मित्रांनो, परीक्षांचे दिवस जवळ आले की घराघरात एकच आज येतो, अभ्यास कर, टीव्ही बंद कर, मोबाईल ठेव खाली. पण या सगळ्या आवाजात एक गोष्टीचा आवाज दबला जातो, तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनाचा आवाज. आजकाल अभ्यास हा शब्द ऐकला की ज्ञान डोळ्यासमोर येत नाही, येतो तो फक्त ताण म्हणजे स्ट्रेस. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त रॅट रेस, ट्यूशन, शाळा, पुन्हा क्लास आणि रात्री उशिरापर्यंत उजणी. कोणासाठी, कशासाठी? तर त्या रिझल्ट कार्डवरच्या आकड्यासाठी. पण मित्रांनो, कधी शांतपणे बसून विचार केलाय का की यश म्हणजे नक्की काय? फक्त 90 किंवा 95% मिळवणं म्हणजे यश आहे का? जर एखाद्या मुलाला गणितात 70% मिळाले पण उत्तम चित्र काढत असेल तर त्याला आपण अपयशी म्हणणार आहोत का? पालकांनो, ही वेळ तुमच्या मुलांच्या पाठीवर हात ठेवण्याची आहे. त्यांच्यावर अस्तव्य अपेक्षा ओझं टाकण्याची नाही. यशाची व्याख्या आपण इतकी संकुचित केली आहे की आपल्याला असं वाटतं की डॉक्टर किंवा इंजिनियर होणं म्हणजेच लाईफ सेट. पण कसं सांगू का, यशाची व्याख्या प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी असते. कोणासाठी उत्तम स्वयंपाक करणं यश असू शकतं, कोणासाठी एखादं वाद्य वाजवणं यश असू शकतं, तर कोणासाठी माणुसकी जपणं हे सुद्धा सर्वात मोठं यश असू शकतं. आणि माझ्या तरुण मित्रांनो, तुमच्यासाठी एक गोष्ट, परीक्षेतले मार्क तुमच्या बुद्धिमत्तेचा कागद असू शकतात पण ते तुमच्या आयुष्याचं भवितव्य ठरवणारे अंतिम निकष नसतात. अभ्यासाचा ताण घेऊ का, तर अभ्यासातलं कुतूहल जागं करा. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर मनापासून पण करतो तेव्हा त्याचा ताण येत नाही. झाडाला फूल येताना कधी ताण येतो का? नाही, कारण हे त्याचं निसर्गदत्त काम आहे. तुमचं काम आहे शिक्षण, स्वतःला घडवणं, परीक्षेत स्वतःला सिद्ध करणं हा केवळ त्याचा एक छोटा भाग आहे. श्रोतहो, यश हे स्टेशन नाही तर तो एक प्रवास आहे. आयुष्यात येणारी प्रत्येक परीक्षा आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येते. हरवण्या

0: गोष्टी नाही. त्यामुळे परीक्षेच्या काळात मुलांशी गप्पा मारा, त्यांना हसवण्याचा प्रयत्न करा, त्यांना सांगा की रिझल्ट काहीही लागो आम्ही तुझ्यासोबत आहोत. विश्वास ठेवा, हाच एक शब्द त्यांचा आता ताण कमी करेल. चला तर मग यशाची व्याख्या बदलूया आणि शिक्षणाचा आनंद घेऊया. धन्यवाद.
1: श्रोतेहो आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण बालरोग तज्ञ डॉक्टर शल्वा यांनी अभ्यासाचा ताण यावेळी सांगितली माहिती घेतली. या कार्यक्रमासाठी सुरनिवेदन आणि निर्मित सहाय्य ऐश्वर्या वर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती हो.

0: भाग्यम धसंपदा श्रोतेहो हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:05 आपल्या स्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी सामाजिक जबाबदारी या विषयी सांगितलेली माहिती.
1: आपण एक व्यक्ती असो तरी आपल्या परिवाराचा एक घटक असतो. परिवाराला सोबत घेऊन आपण आपल्या घराला पर्यावरणपूरक घर बनवलं आणि त्याला हरित घर म्हणलं तर पुढे जाऊन आपण आपली भूमिका समाजामध्ये आपण काम करत असतो तिथेही असते. आपण जर शिक्षक असू तर शाळेत जात असतो, डॉक्टर असू तर दवाखान्यात जात असो, आपण कामगार असू कारखान्यात जात असो, आपण शेतकरी असू तर शेतात जात असो आणि तिथे जाऊन सुद्धा आपल्या जीवनशैलीमध्ये आलेले हे चांगले बदल त्यांचं प्रदर्शन करू शकतो. आणि ते प्रदर्शन केलं तर तो जो परिसर आहे मग दवाखान्याचा असू दे, शाळेचा असू दे, सरकारी कार्यालयाचा असू दे अथवा शेताचा असू दे किंवा गर्दी ठिकाणचा असू दे, त्या सर्व ठिकाणी आपल्या वर्तना आपण तो पर्यावरणपूरक परिसर बनवू शकतो, हरित परिसर बनवू शकतो. या वर्षी 11 जून 2025 रोजी आपल्या सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून एक पत्र निर्गमित झालं. त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की आता आपण कोणत्याही बैठकीमध्ये वगैरे पाण्याचे बॉटल्स वापरणार नाही, त्याऐवजी तांब्या आणि भांडे वापरू. आपण कार्यक्रमामध्ये एकमेकांना भेट देण्यासाठी रोपांची निवड करू आणि ज्या ज्या गोष्टी आपल्या जीवनशैलीमध्ये पर्यावरण रक्षणासाठी करणे आवश्यक आहे त्याचा सदैव उच्चार व्यवहार करत राहू. मग अशा कार्यालयातून झालेली पत्रे आणि त्याची अंमलबजावणी जर नीट झाली तर अशा प्रभावशाली व्यक्तींचे संदेश इतर लोकांना प्रेरणा देतात. बरेच लोक अशा लोकांना आदर्श मानत असतात आणि त्यांचं पाहून ते आपल्याही जीवनशैलीमध्ये बदल करतात. यातून सामाजिक बदल होणं खूप सोपं जातं. आपण बऱ्याचदा कुठे किल्ल्यावर गेलो, सहलीला गेलो, गर्दीच्या ठिकाणी गेलो तर आपल्याला न कळत हातमध्ये असलेलं प्लास्टिकचा तुकडा किंवा कचरा कुठेतरी टाकल्यासारखं वाटत. पण इंग्रजीमध्ये म्हण आहे, कॅरेक्टर इज व्हॉट यू आर इन डार्कनेस. आपल्याकडे कुणीही पाहत नाही अशा वेळी आपण कसं वागतो तो आपला अंगभूत स्वभाव असतो. जर पर्यावरण संरक्षण हा आपला स्वभाव असेल तर आपण अशा सार्वजनिक ठिकाणी कधी कचरा टाकणार नाही. त्याच्याऐवजी आपण जेव्हाही बाहेर जाऊ तेव्हा आपल्या बरोबर एक कागदी पिशवी असेल जेणेकरून आपण कधीही पॉलिथिन बॅग कुणाकडे मागणार नाही. जेव्हाही आपण बाहेर जाऊ तेव्हा आपल्या बरोबर आपल्याला लागेल एवढा पाण्याचा साठा असेल, त्यामुळे आपला पाण्या

0: पाण्याचे बॉटल खरेदी करावे लागणार नाहीत आणि आपल्याकडे आपला हात रुमाल असेल. ही अगदी साधी गोष्ट आहे, पण त्याच्यामुळे जे आपला हात पुसण्यासाठी कागद दिले जातात त्या कागदासाठी जी वृक्षांची तोड होते ते थांबवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. म्हणून आपण नेहमी शेतकरी, स्वच्छता कर्मचारी आणि कारागीर जे अनुपयुक्त वस्तू असून उपयुक्त वस्तू बनवतात किंवा एखादी चालू वस्तू खराब झाली तिला चांगला बनवण्यासाठी योगदान देतात त्यांचा सर्वाधिक आदर केला पाहिजे.
1: श्रोते हो, कार्यक्रम डॉक्टर मनोज पाटील यांनी आपली सामाजिक जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सुतनिवेदन आणि निर्मी सहाय्य ऐश्वर पटवर्धन, सरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. मंडळी आपण ऐकूया संस्कृत
2: आकाशवाणी. हे चंद्रपूर केंद्र आहे. परिसर हा कार्यक्रम आमच्या केंद्रानं मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. 6:55 आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत सुप्रभात. श्रोते हो, नैसर्गिक वातावरण, आपल्या सभोवताली असली हवा आणि जमीन, जंगल, नद्या व समुद्र, वृक्ष, पशुपक्षी आणि संपूर्ण सजीव सृष्टी यांचा समावेश तर पर्यावरणामध्ये होतो. मानवाचं जीवन जे ते निसर्गाशी घट्ट जोडले आहे. आपण घेतो तो प्रत्येक श्वास, पितो ते पाणी आणि खातो ते अन्न, हे सर्व पर्यावरणामुळेच आपल्याला मिळतं. त्यामुळं पर्यावरण हा आपल्या जीवनाचा आधारस्तंभ आहे. मात्र विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबत मानवा निसर्गाचा मोठ्या प्रमाणामध्ये वाढ सुरू केला आणि हळूहळू त्याचं शोषणही वाढ चाललं आहे. जंगतोड, औद्योगिकीकरण, वनांची वाढ, प्लास्टिकचा अतिपर, रासायनिक पदार्थांचा वापर आणि वाढ प्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला दिसून येतो. आज जगभरात वायू प्रदूषण, जल प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण सारख्या समस्या गंभीर बनल्या आहेत. शहरांमध्ये शुद्ध हवा मिळणं कठीण झालेलं आहे. नद्या आणि तलाव सुद्धा दूषित होत चालले. प्लॅस्टिकच्या वापरामुळे जमीन आणि पाण्याचे मोठे नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. जंगलाची संख्या कमी होत असल्यानं वन्यजीवांचं अस्तित्व सुद्धा धोक्यात आहे. पर्यावरणाचा समतोल वाढल्यामुळे जागतिक तापमान वाढ म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग ही मोठी समस्या निर्माण झाल्याचं दिसून येतं. पृथ्वी तापमान सतत वाढत असल्यानं हिमनद्या वितळत आहेत. समुद्राची पातळी वाढ आहे आणि हवामानात नियमित बदल होत आहेत. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, तर कधी वेळी पाऊसमुळे शेती आणि सामान्य जनजीवन प्रभावित होत आहे. नैसर्गिक आपत्तीचं प्रमाणही वाढत आहे. या सर्व समस्यांना कुठेतरी मानव जबाबदार आहे. विकासाच्या नावाली आपण निसर्गाचं मोठं नुकसान करतो आहोत, परंतु अजूनही वेळ गेलेली नाही. आपण योग्य पावलं उचलली आणि पर्यावरणाचं संरक्षण किच मग आपण करू शकू. पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी ओळखणं आवश्यक आहे. आपण दैनंदिन जीवनात काही साध्या सवंगी करल्या तरीही मोठा बदल घडू शकतो. जसं की प्लास्टिकचा वापर कमी करणं, पाण्याची बचत करणं, वीज वाढवणं, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणं आणि परिसर स्वच्छ ठेवणं, झाडं लावणं आणि त्या संगोपन करणं हे पर्यावरण संरक्षण सर्वात प्रभावी साधन आहे. झाडं आपल्याला प्राणवायू देतात, तापमान निरीत ठेवतात आणि पर्यावरणाचा समतोल राखतात. त्यामुळे एक व्यक्ती एक झाड ही संकल्पना प्रत्येकानं स्वीकारली पाहिजे. विद्यार्थी आणि युवकांची भूमिका देखील अत्यंत महत्वाची आहे. आजचे विद्यार्थी उद्या जबाबदार नागरिक आहेत. पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणं, स्वच्छ अभियानात सहभागी होणं, समाजामध्ये जनजागृती करणं हे युवकांनी केलं पाहिजे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पर्यावरण शिकण्याला अधिक महत्त्व दिलं पाहिजे. भारतीय संस्कृतीत निसर्गाला पूजनीय मान गेला आहे. आपल्या परंपरेत वृक्ष, द्या आणि पृथ्वी यांना मातेसमान स्थान दिलं गेलं आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, असं संत तुकाराम महाराजांनी सांगितलं. यावरून आपल्या संस्कृतीत पर्यावरणाचं किती मोठं महत्त्व आहे हे लक्षात. श्रोते, पर्यावरणाचं संरक्षण काळाची गरज आहे. जर आपण आज जागरूक झालो नाही तर भविष्यातील पिढ्या गंभीर

संकटांना सामोरं जावं लागेल. म्हणूनच प्रत्येकाने पर्यावरण संरक्षणाचा संकल्प केला पाहिजे. चला तर मग आजपासून आपण सर्वजण निसर्गप्रेमी बनूया, झाडं लावा, पाणी वाचवूया, प्रदूषण कमी करूया आणि आता पृथ्वी हिरवगार स्वच्छ आणि सुंदर बनूया. निसर्ग वाच भविष्य हा संदेश प्रत्येकांपर्यंत पोहोचवूया. श्रोते हो, ऐकत होता कार्यक्रम सुप्रभात.

0: जीवन अनेक समस्या, अनेक आजार,
1: अनेक प्रश्न, अनेक शंका,
0: तर कुठे मिळेल याचं समाधान
1: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
0: हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात
1: कॉल करा आणि प्रश्न विचारा
0: 0712456434 या बरोबर.
1: हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
0: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
1: हॅलो डॉक्टर.

0: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतच, मात्र सोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.
2: मानवत कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्सी घोटपे चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात ज्युअल करिअर साठी आज प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केल्यांना फार्मसी दुसऱ्या वर्षी थेट प्रवेशाची सुद्धा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049114444. शिक्षणातून देशाकडे जाऊया. आंबेडकर पेजकडे.

0: तीनच्या लॉ न्याय दु आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1454 या टोल नंबरवर www.tele-lawin या वेबसाईटवर मिळवू शकता.
1: श्रोते हो, एक निवेदन आहे का? श्रोते हो, आजच्या धावपळीच्या युगात स्वतःला फिट ठेवणं हे एक मोठं आव्हान झालेलं आहे. खेळताना होणाऱ्या दुखापती किंवा वाढत्या वयासोबत क्षणारे साधुकीचे त्रास यामुळं अनेकचे दैनंदिन आयुष्य विकळीत होते. पण आता काळजी करण्याची गरज नाही, कारण आपल्या आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात याच विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आणि तुमच्या शंकांचं निरसन करण्यासाठी यावेळी येणार आहेत चंद्रपूरमधील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर सुनील मजवार सर. विषय स्पोर्ट्स इंजुरी, खेळातील दुखापती, जॉईंट पेन, सांधेदुखी. दिनांक बुधवार 23 मे 2024 रोजी. वेळ आहे सकाळी ठीक 10:30 ते 11 आणि फोन करण्यासाठी फोन नंबर आहे 0717225463 नंबर पुन्हा एकदा ऐका 0717225463. तेव्हा अवश्य फोन आणि आपल्या सांधेदुखीच्या आणि दुखापतीच्या शंकांचं निरसन करून घ्या. फक्त चंद्रपूर आकाशवाणी केंद्रावरून या कार्यक्रमाचं प्रसारण आपल्याला ऐकता येईल शनिवारी 30 मे 2024 रोजी 11:00 निवेदन संपलं.

आम्ही आकाशवाणीच्या इंद्रपूर केंद्रावरून बोलत आहोत. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्राच्या मराठी बातम्या आम्ही संक्षेपित करत आहोत. त्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेप करू. सुरुवातीला पुणे केंद्राच्या मराठी बातम्या.

0: 7 वाजून 7 मिनिटं झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7 वाजून 10 मिनिटांनी ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिरथ अबलान माझी ही माते सागराला निक्षून सारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदय कवी
2: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
1: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दादर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विषय रूपक साहित्य सुर सावरकर बुधवारी 27 मे रोजी पारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सीता जेरेलीत सखीश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.

0: आकाशवाणी पुणे प्रशांत जहो प्रादेशिक बातम्यात आहे। ठळक बातम्या। तरुणांना संधी रोजगार जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। देशातल्या 51,000 युवकांना 19व्या रोजगार मेळ्यातून सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण। शिर्डी इथला देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पन्न प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन। राज्यातील मानसिक रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रूपांतर करण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव। शेतकऱ्यांना डिझेलचा सुरक्षित पुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश। आणि अंमली पदार्थ तस्करी विरोधात केलेल्या कारवाईत 24 नायजेरियन नागरिकांना अटक। भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं। देशानं आपल्या कर्मयोगावर विश्वास ठेवला असून आता त्यांच्या समर्पण आचरण आणि दैनंदिन कृतीद्वारे त्या विश्वासात जागणे आणि तो अधिक दृढ करणे ही त्यांची जबाबदारी आहे, असं पंतप्रधानांनी 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीने संबोधन करताना सांगितलं। तरुणांना संधी रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे। शाश्वत ऊर्जा स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली। रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय गृहमंत्रालय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये रुजू होणार आहे। नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत का रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं तर पुण्यात राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वितरण करण्यात आलं। संरक्षण साहित्याच्या बाबतीत आतापर्यंत आयात करणारा देश म्हणून देशाची ओळख होती, परंतु आगामी काळात भारत संरक्षण साहित्य संदर्भात निर्यातक्षम असलेला देश होणार आहे, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं। श्री येथील सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते। नवीन युगाचा हा शंखनाद असून संरक्षण क्षेत्रातील खासगी भागीदारी सध्याच्या 30-35% आगामी काळामध्ये 50% नेणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं। ते म्हणाले,
1: यहां निकला सुर्यास्त दुश्मनों के मंसूबों का सूर्यास्त करने के लिए पर्याप्त होगा, ऐसा भी मेरा विश्वास है। साथियों, एम्युनिशन मिसाइल रॉकेट सिस्टम और सैटेलाइट के पोर्शन से एंसिलरी यूनिट्स सप्लायर्स और वेंडर्स जुड़ेंगे, रोजगार बढ़ेगा और श्री सहित आपात के नौजवानों को कटिंग एज टेक्नोलॉजी का इस सेट प्राप्त होगा, यह और एक सामर्थ्य के साथ इस राष्ट्र के निर्माण में अपना कॉन्ट्रीब्यूशन दे पाएंगे।
0: यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, निबे ग्रुपचे गणेश निबे, संरक्षण दलाचे जनरल अनिल चौहान, डीआरडीओचे अध्यक्ष डॉक्टर समीर कामत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते। यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: माननीय राजनाथ सिंहजींना मी विनंती केली होती, आम्हा 4 फेन्स कॉरिडॉर तयार करायचे आहेत, नाशिक, पुणे, नागपूर आणि अहिल्यानगर। राजनाथजींनी तात्काळ त्या सर्वात आम्हा होकारला आणि त्याची प्रोसेस त्यांनी अंतिम टप्प्यावर नेलेली आहे। आजही देशाच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे आणि आता तो इतका पुढे जाणार आहे की महाराष्ट्र कोणी थांबवू शकणार नाही, मला विश्वास आहे।
0: शिर्डी औद्योगिक वसाहतीतील सुमारे 200 एकर क्षेत्रावर विविध संरक्षण प्रकल्प विकसित करण्यात येतून, मध्ये रॉकेट लॉन्चर, लांब पल्ल्याच्या रॉकेटचे सुटे भाग, स्वयंचलित ड्रोन आणि विविध इलेक्ट्रॉनिक यंत्रणांच्या चाचणी सुविधा विकसित केल्या जात आहेत। निबे ग्रुपनं या प्रकल्पाची उभारणी केली आहे। या प्रकल्पामध्ये 155 मिलीमीटर क्षमतेच्या तोफगोळ्यांचं उत्पादन करण्यात येणार असून प्रतिवर्षी 5 लाख तोफगोळे तयार करण्याची या कारखान्याची क्षमता आहे। भविष्यात भारतातील विविध जलाशयांवर उड्डाण विमान देखील इथं तयार करण्यात येणार आहे। महाराष्ट्रातील येरवडा, ठाणे, रत्नागिरी आणि नागपूर या प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करणं हा केवळ

आरोग्य व्यवस्थेचा विस्तार नसून गुणवत्तापूर्ण उपचार संशोधन आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीच्या दिशेने टाकलेलं दूरदर्शी आणि मनोकेंद्रित आहे. यामुळे समाजातील वंचित घटकापर्यंत अधिक सक्षम सुलभ आणि आधुनिक मानसिक आरोग्य सेवा पोहोचवण्याचा संकल्प अधिक बळकट होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं. राज्य शासनानं या रुग्णालयांचं अध्ययन संस्थांमध्ये रुपांतर करण्याचा महत्वपूर्ण प्रस्ताव पुढे आणला आहे. या उपक्रमामुळे मानसिक आरोग्य क्षेत्रात दर्जेदार उपचार सेवांसोबतच शिक्षण आणि संशोधन देखील चालना मिळणार आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतर दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत 12व्या पंचवार्षिक योजनेपासून या दिशेने विशेष भर देण्यात आला आहे. ज्या ठिकाणी आधीपासून पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत अशा प्राधिक रुग्णालयांमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका जलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांनी निर्देश असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शिर्डी इथं सांगितलं. संरक्षण क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री शिर्डी गेले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध नसल्यानं या सूचना केल्या त्यांनी सांगितलं. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर समाज माध्यमातून टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चेलाच्या किती कमी असून देखील सरकार जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर ऐकत आहात.

बातमीपत्रात स्वागत. राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक तसंच आरोग्य आणि कायदेविषयक प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांना विविध शासकीय योजनांचा प्रभावी लाभ देण्यासाठी एकल धोरण तर करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना सोरे बोर्डीकर यांनी दिली. अशा महिलांच्या समस्या शासनस्तरावर प्रभावीपणे मांडून त्यांच्यासाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता होती. महिला आणि बालविकास विभागानं या संदर्भात शासन निर्णय जारी करून मसुदा समिती गठीत केल्याची माहिती बोर्डीकर यांनी दिली. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 24 नायजेरियन अंमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली असून आरोपींवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीचे गंभीर आरोप आहेत. दरम्यान कल्याण अंमली पदार्थ विरोधी पथकानं 34 कोटी रुपये किमतीचे सुमारे 10 किलो हेरोईन जप्त केलं आहे. या प्रकरणी मुख्य पुरवठादार युसुफ पठासह 5 जणांना अटक करण्यात आली अशी माहिती पोलीस आयुक्त अतुल झेंडे यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलमुक्त झाल्याच्या घोषणेपूर्वी नक्षल्यांनी जात सुरू केला शस्त्र निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे. ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही शस्त्रास्त्रे शोधून काढून नष्ट केली. भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातील कोदुर्ली येथील जंगलात लाकूड कापण्यासाठी गेलेल्या 55 वर्ष इसमावर वाघ हल्ला करून जागीच ठेवलं. हा संपूर्ण थरार मृत व्यक्तीच्या पत्नीच्या डोळ्या देखत घडला असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेमुळे वन विभागाच्या क्षमतेवर नोकऱ्यांनी संताप व्यक्त करत मृतकाच्या कुटुंबा आर्थिक मदत जाहीर करावी, वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी केली आहे. राज्यात काल काही ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली. सांगली जिल्ह्यात तासगाव, कवठे महांकाळ, आटपाडी, खानापूर या तालुक्यात काल दुपारी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. सारा जिल्ह्यात वीज पडल्यानं माण तालुक्यातील गोंदवली आणि कोरेगाव तालुक्यातील रामोवाडी इथं 2 जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून तीव्र उन्हाचा सामना करत असलेल्या सोलापूरला काल पावसानं झोडून काढलं. या पावसामुळे शहर तसंच जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं असलं तरी उद्यापासून मात्र काही अंशी दिलासा झाला आहे. तर जोरदार वाऱ्यामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्र आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस, तर मराठवाडा देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. तरुण संधी रोजगार जागतिक उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकार विविध देशांबरोबर

0: भागीदारी असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना 21व्या रोजगार मेळ्यातून सरकारी नियुक्तीपत्राचं वितरण. शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. राज्यातील मानस रुग्णालयांना अध्यापन संस्थांमध्ये रूपांतर करण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव. शेतकऱ्यांना डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि अंमली पदार्थ तस्करी विरोध केलेल्या कारवाईत 24 नायजेरियन नागरिकांना अटक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: तारीचे बोल असोत
2: कि मंडळ बासरी,
1: शतारांची संतूर असो
2: कि मंगल सनई,
1: लावणमयी लावणी असो भजनी टीका, आकाशवाणी अवश्य ऐक. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: वाचन म्हणजे समृद्धी.
1: वाचन स्मृतीची वृद्धी.
3: वाचन दृष्टी देत.
1: वाचन अनोखी सृष्टी खोवत.
3: वाचन माणूस बनवत.
1: वाचन मनांना घडवत.
3: ग्रंथांना गुरु मानू. वाचन संस्कृती जाऊ.
1: वाचन चळवळ वाढवू.
3: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
1: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही यासोबत आहोत आकाशवाणी.
5: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी 537.6 मीटर, 558 हर्ट्स वर, AIR मराठी DH उपग्रह वाहिनी, तसंच FM 103.6 MHz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग केंद्रावरूनही प्रसारण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे.
6: श्रोते, सकाळचे 7:22 झाली आहेत. आता जाणून घ्या आजचे दिनविशेष. आज आहे 24 मे, जागतिक स्किझोफ्रेनिया जागरूकता दिवस. स्किझोफ्रेनिया या गंभीर मानसिक आजाराविषयी समाज पसरले गैरसमज दूर करणं, तसंच रुग्णांना योग्य वैद्यकीय आणि भावनिक आधार मिळवून देणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. मंडळी, आजच्या दिवशी राष्ट्रीय बंधू दिन देखील साजरा केला जातो. तसं बघायला गेलं तर आपल्या भारतात भाऊ बहिणींच्या नात्याला अधिक दृढ करण्यासाठी रक्षाबंधन आणि भाऊबीज साजरी केली जाते. तरीही खास भावांसाठी आणि त्यांच्या अनोख्या बंधासाठी दरवर्षी 24 मे रोजी राष्ट्रीय बंधू दिन हा संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. केवळ सख्खा भाऊ नव्हे, आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक भावाचं महत्व आणि त्यात आपल्या जीवनात असलेलं मोलाचं स्थान याची जाणीव या दिवसा निमित्तानं करून दिली जाते. मंडळी, जादूच्या दुनियेतील एक अवलिया, जागतिक कीर्तीचे जादूगार रघुवीर यांचा आज जन्मदिन आहे. 1924 साली आजच्याच दिवशी मुळशी धरणाजवळच्या कादव गावात जन्मलेले रघुवीर भोळे हे महाराष्ट्रातील पहिले यशस्वी व्यावसायिक जादूगार होते. जादू म्हणजे तंत्रमंत्र नव्हे तर ही एक केवळ हातचलाखी आहे हे त्यांनी ठामपण सांगत अंधश्रद्धा निर्मूलनासाठीही खूप मोठं कार्य केलं. त्यांच्या स्मृतींना आणि कलेला विनम्र अभिवादन.

0: डीटीएच ग्रहवाणी जी यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारण करत आहोत आयोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.

0: नमस्कार श्रोते, मी वासंती कळे आपण सगळ्यांचं अभ्यात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मनापासून स्वागत करे. मराठी भाषा आणि साहित्य यांच्या विकासासाठी शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना 19 नोव्हेंबर 1960 रोजी करण्यात आली हे आपण मागच्या भागांमधून ऐकलं आहे. सुरुवातीला ह्या मंडळाच्या वतीनं महाराष्ट्र विश्वकोश प्रकल्प कार्यान्वित झाला आणि त्यानंतर 1 डिसेंबर 1980 रोजी महाराष्ट्र राज्य विश्वकोश नियंती मंडळ असं स्वतंत्र मंडळ शासनानं स्थापन करून या बृहत प्रकल्पाला चालना दिली. आज अखेर मराठी विश्वकोशाचे एकूण 21 खंड तयार झाले हे आपण मागच्या भागात ऐकलं. तर यातील 1 ते 5 खंडांचा परिचय आपण आजच्या कार्यक्रमातून करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे पुन्हा एकदा डॉक्टर सरोजकुमार सदाशिव मिठारी, विद्याव्यासंगी सहाय्यक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मित मंडळ, मराठी विश्वकोश कार्यालय वई जिल्हा सातारा इथून आलेले आहेत. सर, आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, मराठी विश्वकोशाचं जे स्वरूप आपण चर्चा करतोय तर ते नेमकं कशा प्रकारचं आहे?
1: मराठी विश्वकोश जसंच्या भागात आपण चर्चा केली की तो सर्व विषय संग्राहक असा आहे आणि सामान्य माणसाला सर्व ज्ञानक्षेत्राचा परिचय करून द्यावा म्हणून वर्णानुक्रमे त्याची आकारविले कोश रचना ही पाहायला मिळते.
0: बरोबर.
1: म्हणजे अ ते ज्ञपर्यंत आणि सर्व विषयातील त्याच्यामध्ये काही तर सिद्धांत आहेत, विचार प्रवाह आहेत, वस्तू आहेत, चित्र आहेत, तर अशा प्रकारचा स्थूळ आढावा या विश्वकोशामध्ये घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि तुम्ही प्रश्न विचारले की नेमकं याचं स्वरूप काय आहे, तर मराठी विश्वकोशाचं स्वरूप स्पष्ट करण्यासाठी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोश परिचय करता हा 1965 साली प्रकाशित केलेला होता. म्हणजे विश्वकोशाच्या निर्मिती आधी त्याचा परिचय देणारा ग्रंथ अतिशय महत्वाचा ग्रंथ म्हणला जातो आणि त्याच्यामध्ये त्यांनी नोंदी कशा प्रकारे असतील, विषय कोण असतील, विषयांना शब्दमर्यादा कशी दिलेली असतील, अशा प्रकारची मांडणी आणि उदाहरणादाखल काही नोंदी सुद्धा त्या परिग्रंथामध्ये दिलेल्या होत. आणि तर्कतीर्थात एक मोठं विद्वतेचं क्षर असं त्यात दिसून येतं की त्यांनी तो परिचय ग्रंथ चर्चेसाठी खुला ठेवला आणि महाराष्ट्रातून महाराष्ट्र बाहेरील विद्वानाने सुद्धा तो परिचय ग्रंथ वाचून त्यावरती आपले अभिप्राय कळवले. काहींना त्या नोंदी किंवा रचना पटली तर त्यांनी कधी मतं सुद्धा दिलेली दिसतात. तर सगळ्या पत्रांची दखल तर्कतीर्थाने घेतली आणि पुन्हा त्यांनी नवीन एक ग्रंथ तयार केला, मराठी विश्वकोश परिचय ग्रंथ अभिप्राय टीका आणि प्रतिटीका. म्हणजे असं पुस्तकाला कुठंतरी दुर्मिळ स्वरूपात पाहायला मिळतं. म्हणजे तर्कतीर्थांचं म्हणणं की हा विश्वकोश जर सर्वसामान्यपर्यंत जायचा असेल तर सर्वांची मतं त्यांचा स्वागत करणं आणि भूमिका समजून घेणं महत्वाचे आहे आणि एकूण वरमालेची रचना आहे त्याप्रमाणे नोंदींचा पास आपल्याला पाहायला मिळतो.
0: म्हणजे स्वर आणि व्यंजनानुसार ते तयार केले गेले.
1: अगदी.
0: आणि टीकेचं देखील लक्ष्मण शास्त्री जोशींनी, म्हणजे एवढं तर्कतीर्थ असूनही आपण म्हणतो विद्वान असून त्यांनी स्वागत केलं आणि त्याचा परिचय ग्रंथ तयार केला. खूप छान ही गोष्ट झाली आहे कारण की टीका पण स्वीकारणं आणि तेही इतक्या विद्वान व्यक्तीने खरंच मोठी गोष्ट आहे. सर, हे जे वेगवेगळे खंड तयार केले तर ह्या खंडांचा मग अनुक्रम कसा तयार केला?
1: बरोबर. आता कसं आहे की विश्वकोशामध्ये नोंदी तर घ्यायच्या आहेत पण नोंदी कोण घ्याव्यात आणि मग त्या पद्धतीने घ्याव्यात त्याचा एक आराखडा सुरुवातीला निश्चित करता आला आणि एक नोंद यादी

0: तयार करण्यात आली. म्हणजे जरी पहिला खंड 1976 प्रकाशित झाला असला आणि विश्वकोशाचा विसावा खंड 2015 साली प्रकाशित झाला असला, तरी 1 ते 20 खंडांची यादी ही सुरुवातीलाच तयार केली होती. अर्थात त्या यादीमध्ये पडत गेली दिसते,
1: ज्ञान
0: प्रवाह असतं, काही नोंदी वाढतात आणि मग त्याच्यामध्ये मग भाषा साहित्य, इतिहास असेल, धर्म असेल, तत्वज्ञान असेल, अगदी अभियांत्रिकी, विज्ञान, तंत्रज्ञान, सांख्यिकी, अर्थशास्त्र, तर असे सुमारे 100 विषय उपविषय निश्चित करून त्यांची नोंद यादी आणि शब्दमर्यादा निश्चित केली आणि मग त्या नोंदी लेखनासाठी पुढे लेखकांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. साधारणतः पहिली नोंद जी आहे ती अंक अशी आहे पहिल्या खंडातील, ती मराठी विश्वकोशातील पहिली नोंद आहे. ज्ञेयवाद म्हणजे धर्म या विषयातील ती नोंद 6व्या खंडातील सगळ्यात शेवटची नोंद, म्हणजे अत्यज्ञ वर्णमालेच्या क्रमा हा आपल्याला प्रवास विश्वकोशाचा पाहायला मिळतो. आणि पुढे यादीमध्ये वेळोवेळी भर पडून आणि नोंदींची संख्या वाढलेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळते.
1: सर, आता हे मराठी विश्वकोशाचं मी म्हणाला की पहिला खंड 1977 साली प्रकाशित झाला, त्याच्याशी थोडे सांगा.
0: कोश निर्मितीचं काम हे साधारण दीर्घकालीन होणारी एक प्रक्रिया आहे. म्हणजे आपण म्हणतो की विश्वकोशामध्ये नो येते वाचकांना, पण नोंदीचा जन्म होण्याचा जो एक काळ असतो तो खूप दीर्घकाळ आपल्याला दिसतो. की नोंद येते निश्चित झाल्यानंतर त्या नोंदीचा आराखडा तयार करणं, उदाहरणार्थ चरित्रात्मक नोंद आपल्याला घ्यायची आहे तर त्या व्यक्तीचं शरीर, त्याचं कार्य, त्याचं मूल्यमापन आणि हे सगळं किती शब्दात दिलं पाहिजे हा सगळा निश्चित आकडा करून तो लेखकाला सोपवला जातो. आणि लेखकांना सुद्धा कालमर्यादा दिली जाते. लेखकाकडून ती नोंद आल्यानंतर पुन्हा ती नोंद समीक्षणासाठी अन्य तज्ञाकडे पाठवली जाते. म्हणजे समीक्षक त्या नोंदीवर पण आपला अभिप्राय देतात आणि मग कालीन संपर्क त्या नोंदीवरती स्वादनाचं काम करतो. आणि ह्या सगळ्या चाळणीतून ती नोंद अंतिम स्पर्धेत होत असते. हे सगळं करत असताना विश्वकोशा परिचय 65 झाल्यानंतर या 10 वर्षांमध्ये साधारणतः 1970 विश्वकोशाचे 1 ते 5 खंड एकाच वेळा प्रकाशित झाले. तत्कालीन भारताचे पंतप्रधान मोरारजी देसाई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हस्ते या पहिल्या 5 खंडांचं प्रकाशन झालेलं आहे. आता पहिल्या 5 खंडांचं जर स्वरूप बघितलं तर अंक यापासून मी म्हटलं की पहिली नोंद आहे पहिल्या खंडामध्ये, अंक ते अतुल चिकित्सा हे पहिल्या खंडाचं शीर्षक आपल्याला दिसेल. म्हणजे अंक अर्थात गणितली नोंद आहे, त्याचा अंकाचा इतिहास काय आहे, पूर्वीच्या लेखन प्रती कशा होत्या, अशा प्रकारे वर्णन त्या नोंदीमध्ये पाहायला मिळतं. आणि शोभना गोखले सारख्या ज्ञानी नोंद लिहिलेली आहे किंवा लवा गुर्जर यांचं त्यात योगदान दिसून येतं. किंवा शेवटची नोंद त्या खंडातली आहे ती आतुर चिकित्सा, म्हणजे आयुर्वेदात आतुर चिकित्सा अर्थात आयुर्वेदीय विषय आहे. चिकित्सा म्हणजे आपण रुग्णावर करायचे उपचार आपण म्हणतो. तर त्या नोंदीचं लेखन वेणी माधव शास्त्रीजी जे आयुर्वेद तज्ञ तर्कतीर्थांचे ते ज्येष्ठ बंधू होते त्यांनी लेखन केलेलं आहे. नह जोशी यांनी लेखन केलं आहे. साधारणतः पहिल्या खंडामध्ये 942 नोंदी आपल्याला वेगवेगळ्या विषयावरच्या आपल्याला मिळतात आणि 944 पृष्ठाचा हा खंड आहे. तर दुसरा खंड जो आहे तो आतुर वेदांते स्टाईन जेकब, म्हणजे आ या अक्षरापासून सुरुवात झालेली आहे ए त्या नोंदी संख्या आपल्याला असते. साधारणतः 918 नोंदी आहेत. आतुर्दान अर्थात आयुर्वेदात ही नोंद आहे, रोगाचे किंवा रोगाचे विज्ञान असं आपण त्याला म्हणतो. आणि एपस्ट जेकब जो इंग्लिश शिल्पकार त्यांची नोंद आहे. मराठी साहित्यातले ज्येष्ठ समीक्षक श्री इनामदार SD इनामदार म्हणून ओळखलं जातं, तर त्यांनी ती नोंद लिहिली आहे. तर हा दुसरा खंड आपला दिलेला. तिसरा खंड पुन्हा ए पानच दिलेला गेलेला दिसतो. तिथं पुन्हा आराखडी वर का, म्हणजे आपण पहिली दुसऱ्या वर्गात बाराखडी क का की की वगैरे, तर की पर्यंत आपण गेलं म्हणजे की सांगानी एबिंग म्हणजे एक मन मानसशास्त्रज्ञ होते त्यांची ती नोंद आहे त्याच्यामध्ये पहिली आलेली नोंद. आणि शेवटची नोंद ती की सांगणी कॉंगो लोकशाही तंत्रातला तो एक भाग आहे, म्हणजे भूगोलशास्त्रातली ती नोंद आहे. पुन्हा चौथा खंड आहे किकट ते गाल्फिमिया रॉका, म्हणजे क ग या टप्प्यापर्यंत प्रवास तिथे आपल्याला दिसतो. आता किकट म्हणजे प्राचीन देश आहे, साधारणतः ऋग्वेदामध्ये त्या देशाचा उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो. तर चंद्रहास जोशी यांनी ती नोंद लिहिलेली आहे. आणि त्या खंडातली म्हणजे चौथंडातली शेवटची नोंद म्हणजे अल्फेमिया ग्लॉका वनस्पती विज्ञानात अर्थात ती नोंद आहे. आणि त्यामध्ये आजकाल शुभे करता त्या वनस्पती प्रचंड प्रमाणात होते. तर जरी जमदाड यांनी त्या नोंदी लेखन केलं, नोंद कोणी

0: लिहिली आणि लेखकाचं नाव त्या नोंदीखाली तिथं दिलं असतं. पुन्हा त्या नोंदी समीक्षण केलं असेल तर सुरुवातच्या पानावर पण लेखक समीक्षक भाषाकार त्यांची आपण नावं आणि त्यांची त्या क्षेत्रातील नेमकी विद्वत्ता काय आहे याचाही थोडक्यात पर्चे करून दिलेलं असतं.
1: हा पुढच्या पिढ्यांसाठी खूपच छान.
0: एका साधारण एका खंडा 200 ते 300 लेखक समीक्षकांचं योगदान जेव्हा मिळतं तेव्हा तो आकाराला येतो.
1: खूप मेहनतीचं
0: काम. वाईतील संपादक एकाले संपादनाचं काम करत पण प्रत्यक्ष नोंद लेखनाचं जे काम आहे शिक्षणाचं काम आहे पूर्ण महाराष्ट्रातील मराठीजन अशा विद्वत्कडून सातत्याने होत असतात. त्याकडीतला जर पाचवंड बघितला तर गालवा एवारिस्त ते चेदी. गालवा एवारिस्त हा प्रच गणितज्ञ आहे आणि साधारण बीजगणिताचं उल्लेखनीय आहे आणि भूषिम मिठारी म्हणून ते लेखक आहेत. आणि नोंद त्या खंडाचं आहे चेदी म्हणजे मध्य प्रदातील अंदेलखंडा तो एक पूर्व भाग होता आणि त्याची सुलभा आपडी या त्या लेखिका आहेत. तर प्रत्येक खंडामध्ये आपल्याला नोंद नोंदच्या खाली त्याचे संदर्भ असतात.
1: तर आता तुम्ही सांगायत की व्यंजनापासून सुरुवात करून म्हणजे ते ज्ञ आहे स्वर आणि व्यंजन आणि बाराखड पण आहे त्या क्रमात त्यांच्या नोंदी आहेत. पण मग अशा वेळेला चरित्रात्मक नोंदींचं स्वरूप कसं असतं कारण ते येणार वर्णनात्मक आणि अशा नोंदी त्यांना मग ते सचित किंवा संदर्भासह प्रति येतात.
0: बरोबर आहे. चित्रात्मक नोंदींच्या बाबतीत काही एक निकष ठरवलेले आहेत जे साधारणतः विश्वकोशामध्ये अगदीच इतर जे जागतिक कोश आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तीच गत आहे जे मराठी विश्वकोशात सुद्धा आहे की आडनावानं आपण चित्रात्मक नोंदी घेतो.
1: अच्छा.
0: म्हणजे उदाहरणार्थ आता अळतेकर आणि सदाशिव म्हणजे अळतेकरांची नोंद शोधायची आहे तर ती तुम्हाला आपल्या खंडात पाहायला येईल. किंवा हरिनारायण आपटेंची नोंद शोधायची आहे किंवा आपटे तर आपटे हरी नारायण म्हणजे या वर्णाच्या क्रमानं तीन आपल्याला पाहायला मिळेल. मग काही व्यक्ती टोपणावाने प्रसिद्ध असतात मग अशा वेळेला ती नावाची पद्धत वापरून चालत नाही तर तसं आपण टोपण नावानं नोंदी घेतलेली आहे. उदाहरणार्थ कुसुमाग्रज यांची नोंद आपण कुसुमाग्रज नाव शीर्षकाने म्हणजे ह्याच्यामध्ये लिहिले. तिथे मात्र इतिहासकालीन व्यक्ती असतात आणि त्या एका अक्षरे असतात किंवा ज्याला आपण म्हणतो उदाहरणार्थ अभिनव गुप्त आता ती त्याच रूढ नावानंच आपण घेतो किंवा सम्राट चुक्यांची नोंद त्याच नावानं आपण घेत असतो.
1: सर मग अशा वेळेला कळतं की नोंदीतील शब्द जे गेलेले आहेत त्याचे अनेक अर्थ पण असू शकतात मग वाचकांनी अशा वेळेला कसं ठरवलं.
0: अगदी. महाराष्ट्र आज मराठी अभिज भाषा आहे आपली मराठी अनेक बोलींचा त्याच्यामध्ये सहभाग किंवा सर्व बोलींचं योगदान आपल्याला दिसून येतं. त्यामुळे वाचकाची अर्थ भिन्नता वेगळी शकते आकलन क्षमता प्रत्येकाची वेगळी असू शकते. तर नोंदमध्ये येणार जे शब्द आहेत त्या शब्दांचा नेमके अर्थ स्पष्ट करणारा परीक्षा संग्रह हा विश्वकोशाने पूर्वीच प्रकाशित केला आहे. तो मराठी इंग्रजी असाही आहे आणि इंग्रजी मराठी असा आहे. त्यामुळे नोंदमध्ये आलेल्या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे तर तो परीक्षा संग्रहाच्या आधारे वाचकाला शोधणं सोपं झालं.
1: डॉक्टर सरोजकुमार मिठा सर आज आपण इथं आलात आणि विश्वकोशाच्या 1-5 खंडाविषयी आम्हाला माहिती सांगितली याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो आपली मत सूचना अभिप्राय अपेक्षा यांची आम्ही पाहत आहोत. आमची या ईमेलवर नक्की संपर्क साधा aplmarathi212@gmail.com आपली मराठी 210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंत आळे. तोपर्यंत आपला निरोप घे. नमस्कार.
2: अभिजात मराठी आपली मराठी. अभिजात मराठी
3: आपली मराठी.
2: अभिजात अभिजात
3: आपली मराठी.
2: अभिजात मराठी
3: आपली मराठी.
2: अभिजात मराठी
3: आपली मराठी.
4: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करताना आकाशवाणी मुंबई

0: केंद्राच्या असल्या वाहिनीवर तच एआय मराठी डीटीए उपग्रह वाहिनीवर श्रोते हो हे प्रसारण आपण आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही ऐकत आहात. सकाळचे 7:40
1: आकाशवाणीचे हे चंद्रपूर केंद्र आहे. प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत आहात अभिजात मराठी आपली मराठी. कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. सकाळचे 7:40 झाले. करिअरच्या नव्या दिशा, करिअर मार्गदर्शन, विदेशातील महाविद्यालयातील प्रवेश संदर्भात तुषार पडवेकर यांची हेमा बहार यांनी घेतलेली मुलाखत भाग दुसरा प्रसारित करीत आहोत.
2: करिअरच्या नव्या दिशा.
0: श्रोते हो नमस्कार. कार्यक्रम मी हेमा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, बऱ्याच विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की आपण चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावी. काही विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की विदेशातील कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावी. श्रोते हो, पण बरेचदा असं होतं की काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात. कशा पद्धतीने फॉर्म भरावा, तिथल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताना कशा पद्धतीने अभ्यास करावा, कोणत्या एक्झाम्स द्यावा, किती टक्के मार्क्स असावेत, कुठे डॉक्युमेंट्स त्यांना हवे असतात, हे बरेचदा सर्वसामान्य व्यक्तींना माहीत नसतं. आणि याच अनुषंगाने श्रोते हो, मागील गत देखील आपण चर्चा केलेली की कोणत्या एक्झाम, कोणते पेपर्स त्यासाठी आपल्याला पाहिजे असतात. तर श्रोते हो, कार्यक्रमाच्या या भागातही याच संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत तुषार पडवेकर. तर तुषार सर, कार्यक्रमात परत एकदा आपलं अगदी मनापासून स्वागत. नमस्कार.
3: नमस्कार मॅम.
0: तर सर, मागील भागात आपण चर्चा करतो की अशा पद्धतीने फॉर्म भरावा, किती टक्के मार्क्स असावेत, कोणते डॉक्युमेंट्स जमा करावेत, आणि अशा संपूर्ण या प्रोसेस नंतर जसं अकोमोडेशन राहील, हे संपूर्ण छान पद्धती आपण सांगितलं. तर सर, संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर प्रत्येक देशात जसं जॉबसाठी जर अप्लाय करायचं असेल तर काय सांगाल आपण, प्रत्येक देशातील प्रोसेस ही वेगळी असते का?
3: प्रत्येक कंट्री आपले आपले रूल्स आहेत. माझं इंजिनिअरिंग हे एमआयटी पुण्यावरनं झालं, त्याच्यानंतर मग मी मास्टर्स करायला जगाच्या टॉप रँक युनिव्हर्सिटी मध्ये असणाऱ्या कोलंबिया युनिव्हर्सिटी, ज्याचे अर्गनाइज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बराक ओबामा, आणखी मोठ्या मोठ्या कंपनीचे सीईओ हे राहिले आहे. आणखी आय वॉज फॉर्च्युनेट ज्या स्टेजवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डिग्री घेतली त्या स्टेजवर मी सुद्धा आपली मास्टर्स ची डिग्री घेतली. जसं फॉर एन एक्झाम्पल मी युएस मध्ये शिकलो, तर तुला युएस चा रूल सांग. युएस मध्ये दोन टाइप्स ऑफ व्हिजा आहे, पोस्ट स्टडी वर्क व्हिजा म्हणतात त्याला, ते आहे स्टेम. आणखी नॉन स्टेम, स्टेम म्हणजे जे इंजिनिअर बॅकग्राऊंड मधून, इकॉनॉमिक्स बॅकग्राऊंड, मॅथमॅटिक्स, या सर्व बॅकग्राऊंड मधून जे स्टुडंट्स येतात त्यांच्यासाठी आहे. आणखी नॉन स्टेम म्हणजे आर्ट्स बॅकग्राऊंड मधून वगैरे त्यांच्यासाठी. स्टेम मध्ये आपल्या 3 वर्ष वर्क व्हिसा मिळतो.
0: अच्छा.
3: जर 2 वर्ष एज्युकेशन असेल तर 2 वर्षाच्या नंतर 3 इयर्स पर्यंत आपण तिथे वर्क करू शकतो विदाऊट एनी स्पॉन्सरशिप.
0: अच्छा.
3: आणखी नॉन स्टेमच्या लोकांना 1 वर्ष करतात. बट जर एक्सटेंड करायचं आहे आपल्याला तर आपल्याला H1B लॉटरी साठी अप्लाय करावं लागते. जी ती कंपनी आपल्या कुठल्या कंपनीमध्ये आपण काम करतोय ती कंपनी स्पॉन्सर करते. आणि ती गव्हर्नमेंटचा एक पूर्ण प्रोसेस चालते, चीट ओपन करते. ज्या माणसाचं चीट ओपन झालं त्याला विजा लागणार. लकी ड्रॉ सिस्टम आहे तो. आणखी त्याच्यामुळे होऊ शकते की 3 वर्ष असणं युएस आहे आणखी मला नाही लागेल. आणखी होऊ शकते की 99 युएस मध्ये आलाय त्याला लागवायला.
0: सर, जसं मग अशी आपण स्कॉलरशिप संदर्भात विदेशात सांगितलं, भारतामधली जी स्कॉलरशिप आहे त्या संदर्भात काय सांगा?
3: भारतामध्ये जेव्हा मी मोठी बघतो मॅम, खास करून महाराष्ट्र आपण लेस्ड आहोत, आपल्याला खूप साऱ्या स्कॉलरशिप्स अव्हेलेबल आहे, खास करून SST OBD येणाऱ्या स्टुडंट. बट बाकीचे जे स्टेट्स आहेत त्याच्यामध्ये मी बघितलं, खास करून MBA जेव्हा ऍडमिशन होतो त्यांना स्कॉलरशिप्स अव्हेलेबल नाही आहे. आणखी भारतामध्ये जे स्कॉलरशिप्स अव्हेलेबल आहे ते UGC NET थ्रू किंवा PhD करण्यासाठी जे स्कॉलरशिप्स अव्हेलेबल आहे ते आहेत मॅम. म्हणजे
0: सर, जसं आता आपण

0: नव्या दिशा
1: श्रोते हो रोजच्या धावळीत थांबून स्वतःसाठी दोन क्षण काढूया आणि त्याचसाठी तो एक आगळा वेगळा मला स्पर्श करणारा विक्रम चालता बोलता रस्त्यावर चालताना कॉलेज परिसरात बाजारात किंवा आम्ही भेटणार आहोत थेट तुम्हाला काही हलक्या गप्पा काही रंजक प्रश्न आणि तुमच्या मनात अडलेलं आवडतं तुझी गोष्ट तुमचा आवाज आणि तुमचंच गाणं ऐकत रहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम चलता बोलता
2: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्यात आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
3: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्येक चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतच, मात्र त्यासोबत आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनल वरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
2: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
3: सोबतच फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
2: आकाशवाणी चंद्रपूर. 30 वर्षांपासून चंद्रपूर शहरा मध्य भागात असले
1: एनबीए क्रिकेटर
2: सिव्हिल कम्प्युटर मेकॅनिकल
1: तसंच मायनिंग इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे 3 वर्ष इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स
2: यामधील अनुभवी प्राध्यापक तसंच कॅम्पस प्लेसमेंट द्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी संस्था बजाज पॉलिटेक्निक बालाजी वार्ड चंद्रपूर. संपर्क
1: 209-441-985.
4: करिअरच्या नव्या दिशा विदेशातील महाविद्यालयातील प्रवेशासंदर्भात तुषार पडवेकर यांची हे महाडी यांनी घेतलेली मुलाखत भाग दुसरा ऐकली. श्रोते हो आता ऐकूया हे गीत.

0: अशा भोसले यांच्या स्वरातलं गीतापण येत होतात.
1: मानवटकर कॉलेज ऑफ नर्स आणि फार्मस भोटपेठ चंद्रपूर नर्स आणि फार्मस क्षेत्रात उज्ज्वल करिअरसाठी आजच प्रक्रिया. बीएससी नर्सिंग, जीएन नर्सिंग, पोस्ट सीट बीएससी नर्सिंग, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभव शिक्षक आणि लॅब क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती, करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049114444. शिक्षणात यशाकडे जाऊ मानवटकर कॉलेज कडे.

0: आरोग्य ही श्री संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
1: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
1: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एका छताखाली
0: WCL CGHS रेल्वे PMJY आणि ESR संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे
1: असंच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: विश्वासाचं ठिकाण
1: आरोग्याची खात्री मानवटकर हॉस्पिटल
2: 103 MHz FM ध्वनिलहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 8 वाजतात. समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून सहकर्मित करीत आहोत काही क्षणातच.

0: दुश्मनी या चित्रपटातील गीत ऐकत होता मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात. गीत होत परमा मलिक यांचं आणि लक्ष्मीकांत प्यारेल्ली यांचं.
1: हॅलो
2: हॅलो फरमाई.
1: हॅलो
2: हॅलो आपली आवाज.
1: मलाही फोन करायचा आहे. मलाही फोन करायचा आहे.
2: कुठे?
1: हॅलो महेश आणि हॅलो आपली आवड या कार्यक्रमात.
2: वा छान.
1: अरे पण कुठे आणि नंबर?
2: 07171234 या फोन नंबरवर.
1: वेळही सांगले.
2: प्रत्येक मंगळवारी 11:30 ते 12:30 या वेळ फोन करायचा. महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाईश हिंदी चित्रपट गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतची आवड आप कळवू शकतो.
1: अरे मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांगू.
2: सांगतो ना. प्रत्येक गुरुवारी 11:30 ते 12:00 वेळेत.
1: हॅलो

0: संस्कृति सबला नव नव नित देनाल
1: बहुजन
0: सुखाय
1: बहुजन हिताय
0: बहुजन सुखाय
2: आकाशवाणी आकाशवाणी
3: हेलो
4: हेलो फरमाइश
3: हेलो
4: हेलो आवर
3: मलाही फोन करायचा आहे मलाही फोन करायचा आहे
4: कुठे
3: हॅलो फरमाइश आणि हॅलो आपली आवड या कार्यक्रमात
4: वा छान
3: अरे कुठे आणि फोन नंबर
4: 07172254334 या फोन नंबर वर
3: आता वेही सांगले
4: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत फोन करायचा महिन्याच्या पहिल्या आणि 30 मंगळवारी हॅलो फरमाइश हिंदी चित्रपटातील गीत दुसरी चौथ्या मंगळवारी हॅलो आपली म्हणजे मराठी चित्रपटांची आवड आपण कळवू शकतो
3: मग ते ऐकायचं कधी ही सांगून दे
4: सांगतो ना प्रत्येक गुरुवार सकाळी 11:30 ते 12 या वेळेत
3: हॅलो
5: पोलीस
6: सीमा
5: हो बोलते

0: लगेज पुलिस स्टेशन लाए। थांबा इतर घरी या दुसऱ्या खोलीत जा। तुमचा मुलगा आमच्या स्टडी मध्ये आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय।
1: डिजिटलिस्ट
0: एक लाख द्या वाचा।
1: इतके पैसे?
0: बरं ठीक आहे एक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल।
1: जेल मध्ये तर तू जाण, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय।
0: अरे
1: डिजिटल अरेस्ट काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे, म्हणून घाबरू नका। पोलीस बँक आरबीआय इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉलसून सावध राहा, त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा।
2: हॅलो मम्मा।
1: हाय
3: आरबीआय सांगते
1: जाणत बना सतर्क राहा। लवकर ते पॅक करा राजू, मोबाईल सोड।
4: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आलाय।
5: आला लगेच कॉल तो।
1: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट खोट्या नंबर वरून पैशांची फसवणूक करतात।
5: मग योग्य नंबर
1: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर।
5: तुम्ही तर वाचवलं ताई।
1: कामापासून नाही।
6: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुला वाचवेल। दहावी झाली, बारावी झाली, आता पुढं काय?
7: आर्ट्स कॉमर्स सायन्स नाही तर तू तुझं पाय।
8: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात।
9: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे, योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं।
8: प्रत्येक मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची।
9: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
10: करिअरच्या नव्या दिशा।
11: श्रोते हो, रोजच्या धावपळीत मन स्वतःसाठी 2 क्षण काढूया
12: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम
11: चालता बोलता।
12: रस्त्यावर चालताना,
11: कॉलेजच्या परिसरात,
12: बाजारात किंवा चौकात
11: आम्ही भेटणार आहोत
12: थेट तुम्हाला।
11: काही हलक्या फुलक्या गप्पा,
12: काही रंजक प्रश्न
11: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं,
12: तुमची गोष्ट,
11: तुमचा आज
12: आणि तुमचंच गाणं
11: ऐकत राहा आकाशवाणीच्या चंद्रपूर ग्राहून
12: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
11: जाता बोलता।
10: आकाशवाणी चंद्रपूरच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो।
13: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनल वरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता।
10: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका।
13: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
10: आकाशवाणी चंद्रपूर।

जब फुलखिले या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात मोहम्मद रफी यांच्या आवाजात, आनंद सेनच्या गीताला संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं, यानंतर ठीक 8:30 आणि पुणे केंद्रच्या मराठी बातम्या आम्ही समर्पित करीत आहोत.

0: सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी पराग चिंचोलकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं 19व्या रोजगार मेळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी गेलेल्या अमेरिकी परराष्ट्र मंत्री रुबिओ यांच्यासोबत डॉ जयशंकर यांची बैठक. आगामी काळात भारत संरक्षण साहित्याचा सक्षम निर्यातदार होणार. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. IPL क्रिकेटमध्ये पंजाब किंग्जचा लखनौ सुपर जायंट्सवर विजय. आता सविस्तर बातम्या. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. देशानं आप कर्मयोगींवर विश्वास ठेवला असून आता त्यांच्या समर्पण आचरण आणि दैनंदिन कृतीद्वारे त्या विश्वासाला जागणं आणि तो अधिक दृढ करणं ही त्यांची जबाबदारी आहे असं पंतप्रधानांनी 19व्या रोजगार मेळाव्याला दूरस्थ पद्धतीनं संबोधित करताना सांगितलं. तरुणांना संधी रोजगार आणि जागतिक उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. शाश्वत ऊर्जा स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. हा रोजगार मेळा देशभरात 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय गृह मंत्रालय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसंच उच्च शिक्षण विभाग यांसारख्या विविध मंत्रालय आणि विभागामध्ये रुजवणार आहेत. महाराष्ट्रात नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत काल रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. तर त्यात राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आज नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस इथं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यासोबत द्विपक्षीय भेट घेणार आहेत. बैठकीत प्रादेशिक आणि जागतिक शांतता तसंच सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांसह विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी अमेरिकी परराष्ट्र मंत्री रुबिओ काल 4 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात दाखल झाले. त्यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि संरक्षण सामरिक तंत्रज्ञान व्यापार गुंतवणूक ऊर्जा सुरक्षा कनेक्टिव्हिटी शिक्षण दोन्ही देशांमधील जनतेतील परस्पर संबंध यांसारख्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्यात झालेल्या सातत्यपूर्ण प्रगतीची माहिती दिली. भारत आणि अमेरिका जागतिक हितासाठी एकत्रितपणे काम करत राहतील असं मोदी यांनी यावेळी सांगितलं. शांता प्रयत्नांना भारताचा सातत्यपूर्ण पाठिंबा असल्याचं सांगून संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे संघर्षाचं शांततापूर्ण निराकरण करण्याच्या आवाहनाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. रुबिओ यांनी पश्चिम आशियातील परिस्थितीसह विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर अमेरिकेचा दृष्टिकोन मांडून भारताला अमेरिकेचा एक महत्वाचा भागीदार असल्याचं म्हटलं. क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या 26 मेला होणाऱ्या बैठकीत परराष्ट्र मंत्री डॉ जयशंकर ऑस्ट्रियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सु मेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ सहभागी होतील. संरक्षण साहित्याच्या बाबतीत आतापर्यंत आयात करणारा देश म्हणून देशाची ओळख होती, परंतु आगामी काळात भारत हा संरक्षण साहित्याचा सक्षम निर्यातदार देश होणार आहे असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं.

महाराष्ट्रात शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या फुगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. नवी युगाचा शंखनाद असून संरक्षण क्षेत्रातील खासगी भागीदारी सध्याच्या 30-35% आगामी काळात 50% येणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच इतर मान्यवर उपस्थित होते. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल उद्यापासून भारतीय उद्योगपतींच्या शिष्टमंडळासह 3 दिवसीय कॅनडा दौऱ्यावर जाणार आहेत. व्यापार गुंतवणूक आणि CEPA अर्थात भारत कॅनडा सर्वसमावेश आर्थिक भागीदारी करार वाटाघाटींना गती देण्यासाठी गोयल ओटावा आणि टोरांटो इथं द्विपक्षीय बैठका घेतील अशी माहिती वाणिज्य मंत्रालयानं दिली आहे. या कराराच्या नियम आणि अटींवर यावर्षी मार्चमध्ये कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या भारत दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी करण्यात आली होती. वाटाघाटींची पहिली फेरी मार्चमध्ये दुरुस्त पद्धतीनं पार पडली तर दुसरी फेरी 8 मे रोजी संपली. या दौऱ्यादरम्यान ओटावा इथं वाटाघाटींची पुढील फेरी आयोजित केली जाईल. 2030 द्विपक्षीय व्यापार 70 अब्ज कॅनेडियन डॉलर्स पर्यंत वाढवण्याच्या सामायिक महत्वाकांक्षेसह दोन्ही देश या वर्षाच्या अखेरपर्यंत एक संतुलित आणि परस्पर फायदेशीर CEPA करार लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दिशेनं काम करत आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा यांनी आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांसोबतच डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ज्ञांचं प्रशिक्षण तितकंच महत्वाचं असल्याचं सांगितलं. नवी दिल्ली इथं आयोजित नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेसच्या 23व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. डॉक्टर हे आरोग्य व्यवस्थेचे सॉफ्टवेअर तर रुग्णालय आणि सुविधा हार्डवेअर असं त्यांनी नमूद केलं. नवीन तज्ज्ञांची कौशल्य आणि समर्पण देशातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विकसित भारत आणि निरोगी भारत संकल्पना साकारण्यात वैद्यकीय क्षेत्राची भूमिका महत्वाची असल्याचंही त्यांनी सांगितलं. कार्यक्रमात 26,000 अधिक उमेदवारांना विविध वैद्यकीय पदव्या प्रदान करण्यात आल्या. शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागानं नवी दिल्ली इथं साको विज्ञान कार्यक्रम 2026 साठी निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या पथकाला हिरवा झेंडा दाखवून निरोप दिला. या उपक्रमाअंतर्गत 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सरकारी शाळांमधील 56 विद्यार्थी आणि 4 पर्यवेक्षक 30 तारखेपर्यंत जपान दौऱ्यावर असतील. विद्यार्थ्यांमध्ये 24 मुलं आणि 32 मुलींचा समावेश आहे. हे विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिक निकष आधारित गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत निवडले गेले आहेत. भारतासोबत घाना नायजेरिया आणि दक्षिण आफ्रिका इथले विद्यार्थीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. जपान सायन्स अँड टेक्नॉलॉजी एजन्सीतर्फे राबवण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक संशोधनाची आवड निर्माण करणं आणि जपानच्या प्रगत विज्ञान तंत्रज्ञानासह सांस्कृतिक वारशाची ओळख करून देणं हा आहे. केंद्र शासनानं विकसित भारत ग्रामजी अधिनियम 2025 अंतर्गत नियमांचा मसुदा व्यापक जनपरामर्शासाठी प्रकाशित केला आहे. कोणतीही व्यक्ती संबंधित भागधारक संस्था आणि संघटना या नियमांवर आपले आक्षेप अथवा सूचना पुढील महिन्याच्या 21 तारखेपर्यंत सादर करू शकतात असं ग्रामीण विकास मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. विकसित भारत जी रामजी कायदा 2025 अधिसूचना या महिन्याच्या 11 तारखेला जारी करण्यात आली असून 1 जुलै 2026 पासून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू होईल. UNC अर्थात युनायटेड नागा कौन्सिलच्या 6 सदस्यीय शिष्टमंडळानं मणिपूरचे मुख्यमंत्री NRENSINGH यांची घेऊन राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर चर्चा केली. बैठकीत उपमुख्यमंत्री CDIKHO गृहमंत्री गोविंद दास आणि नागा आमदार उपस्थित होते. UNC कांगपोकपी जिल्ह्यातील कोन्साखोल इथून अपहरण झालेल्या 6 नागा गावकऱ्यांचा शोध घेण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास NIA सोपवण्यात येणार असल्याचं सांगितलं. 14 मे पासून शोध सुरू असल्याची माहिती देत ओलीस ठेवलेल्या 14 कुकी नागरिकांच्या सुटकेसाठी सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी UNC केलं आहे. IPL क्रिकेटमध्ये लखनौ इथल्या एकनाथ क्रिकेट मैदानावर काल रात्री पंजाब किंग्जनं कर्णधार श्रेयस अय्यरच्या बाद 101 धावांच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सचा 7 गडी राखून पराभव केला. लखनौ सुपर जायंट्सनं विजयासाठी ठेवलेल्या 197 धावांच्या आव्हाना पाठलाग करताना पंजाब किंग्जनं 18 षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात 200 धावा केल्या. स्पर्धेत आज 2 सामने होणार असून पहिला सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 2:30 वाजता सुरू होईल तर कोलकाता इथल्या इडन गार्डन्सवर दुसऱ्या सामन्यात कोलकाता

0: नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होईल. हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होणार आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं उत्तरेकडील काही राज्य तसंच विदर्भाच्या काही भागात तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, पंजाब, राजस्थान तसंच तेलंगणातील काही ठिकाणीही अशाच प्रकारची हवामान स्थिती राहण्याची शक्यता आहे. आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज असून दक्षिणेकडील काही राज्यांसह ईशान्य भारताच्या काही भागात तसंच बिहार, जम्मू आणि काश्मीर, लडाख, कोकण आणि गोवा इथं आज विजा आणि मेघगर्जनेसह वादळाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं 19व्या रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशात 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आलेल्या अमेरिकी परराष्ट्र मंत्री रुबिओ यांच्यासोबत डॉ जयशंकर यांची बैठक. आगामी काळात भारत संरक्षण साहित्याचा सक्षम निर्यातदार होणार, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. आणि IPL क्रिकेटमध्ये पंजाब किंग्सचा लखनौ सुपर जायंट्सवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीच हे चंद्रपूर केंद्र. सकाळचे 8:40 झालेत. बालश्रोत्यांसाठी कार्यक्रम प्रसारित करीत आहोत बालसभा. आजच्या बालसभा या कार्यक्रमात PM श्री सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक आणि माध्यमिक मनपा चंद्रपूरच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम ऐकत आहात.

0: नमस्ते छोट्या दोस्तांनो, बालसभा कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत. काय छोट्या दोस्तांनो, शाळेला सुट्टी, अभ्यासाला सुट्टी, मस्त मज्जाच मज्जा हो ना. प्रत्येकच वेळेस मला सांगते, पण तुम्ही बरेचदा बाहेर देखील फिरायला जात असाल. पण छोट्या दोस्तांनो, सांभाळून राहायला हवं बरं का, कारण ऊन बरंच तापत आहे. छोट्या दोस्तांनो, आजच्या बालसभा कार्यक्रमात कोण येणार याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच लागली असेल हो ना. आजच्या बालसभा या कार्यक्रमात आपण पीएम श्री सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक आणि माध्यमिक महानगरपालिका चंद्रपूरच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. आणि यात सहभागी आपले छोटे दोस्त मंडळी आहे, सानिका बुंदेले, त्रिषा खोब्रागडे, आर्य कोहळे, धनश्री अमूरवार, अवनी मूलवार, स्वरा देवगडे, पृथ्वीका साठवणे, स्वरा ताजने, अनन्या रामटेके, संस्कृती तपासे आणि देवांश देशकर. आणि छोट्या दोस्तांनो, या कार्यक्रमात मार्गदर्शन आणि सहाय्य केलेलं आहे मुख्याध्यापक शिवलाल इरपाते आणि उपकुकडपार, अर्चना धुर्वे, लीना गुरपुडे, प्रांजली कडूकर, प्रणिता देशमुख, कुंदा तावंडे, तसंच सर्व शिक्षक वृंद. तर छोट्या दोस्तांनो, चला तर कार्यक्रमाचा आनंद घेऊया.
1: नमस्कार बालमित्रांनो, आजच्या या बालसभा कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी पृथ्वी किशोर बारसागडे, पीएससी सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी उच्च प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मनपा चंद्रपूर विद्यार्थी बालसभा घेऊन येत आहोत.
2: मुलांनो, मोबाईल सर्वांना खूप आवडतो, कशाला पण गेम खेळायला हो ना. नाही नाही, गेम खेळायचं नाही तर मोबाईल घेऊन अभ्यास करायचा असतो. तर आम्हालाही हवाय मोबाईल. घेऊन येत आहे एक सुंदरशी नाटिका, सानिका सक्षम बुंदेले, या चौथीचे विद्यार्थी.
3: नमस्कार मित्रांनो, माझे नाव सानिका सक्षम बुंदेले आहे. तुम्हाला एक नाटक दाखवणार आहे, त्या नाटकाचे नाव आहे आम्हालाही हवाय मोबाईल. माझं एकदा एक नागा येईल, मी आता मोठी झाले असं तूच नाही का म्हणालीस? मग मलाही सगळ्यांसारखा एक छान मोबाईल फोन पाहिजे की नाही? कशासाठी? म्हणजे काय, बोलण्यासाठीच ना असतो फोन. वा, गम्मतच आहे. त्याने मागितला की लगेच मी तो फोन. दादा तर कॉलेजला सुद्धा आणतो त्याचा मोबाईल. बाबांकडे दोन दोन मोबाईल असतात. आणि आई मागितला तर मने गरज काय त्याची? आई, पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतोय. मित्र मैत्रिणींना पार्टीसाठी बोलवायला किती मजा येईल. अरे, उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी घरीच आहे गच्चीवर. तू जरा लवकर येशील ना. गुड. अगं फोन करू. हो, सगळ्यांना आता फोनवर सांगते. बाय. वाव,

0: किती मस्त वाटेल असे फोन करताना. आई अगं शाळेत अचानक सुट्टी घ्यावी लागली तर उगीच बोलली एका विलासा सरांची. त्यापेक्षा पप्पा असे घरातूनच ऑफिसला फोन करतात. तसा सरांना शाळेत फोन करायचा, हॅलो गुड मॉर्निंग सर, मला आजची सुट्टी मिळेल का, जरा महत्वाचं काम आहे घरी. हो सर, त्या नक्की येणार शाळेत. थँक्यू सर. बाबांना आई तू खूप काम करता येतात अशी तूच सांग ना बाबांना. ताईच्या वेळी तूच नाही का सांगितलंस बाबांना, ताई तुझी लाडकी आणि मी काय तुझी दोडकी आहे का ग. आता तुझ्याकडे नसला म्हणून काय मला पण नको का मोबाईल. अगं माझा मोबाईल आला की तो आपण दोघी मिळून वापरू. काय म्हणाली, नको का मोबाईल. अगं माझा मोबाईल आला की तो आपण दोघी मिळून वापरू. की आजी तू नको आहे लागू, काय म्हणतेस. तुम्हा मुलांना मोबाईल वर किती वेळ बोलावं याचं भानच नसतं. अगं मोबाईल फोन मुळे कोणाही संपर्क करता येतो. दादा तर सारखा मित्रांना सांगतो, अरे मी ग्रंथालयात अभ्यास करतोय. तू दिसते खर पण मोठी माणसं करतात असं आम्ही मुलं नाही करणार. देऊन तर बघा मोबाईल आमच्या हातात. पप्पांना तर सांग, बघू काय होते ते. धन्यवाद.
1: अरे वा, खूपच छान टीका सादर केली सानिका. आम्हालाही हवाय मोबाईल. धन्यवाद. बालमित्रांनो, सकाळची कोवळी ऊन, दव बिंदूचा सडा आणि पान फुले कसं मस्त वाटत ना. असंच एक सुंदर गीत घेत आहे इयत्ता दुसरीचे विद्यार्थ्यांनी धनश्री विलास अमूलवार आणि राहुल नोमुलवार आणि स्वरा विजय देवगडे.

खूप छान या गीतातून निसर्ग सृष्टी वर्णन खूप छान सादर केलेत ग धनश्री अवनी आणि स्वरा. मस्त झालं गीत. चला तर मग पृथ्वीवरून थेट मंगळावर. मंगळावरच्या शाळेत पाटी पेन्सिल आणि पुस्तकाचे ओझे खांद्यावर नसते. हे सुंदर गीत घेऊन येत आहे इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी ऋत्विका प्रेमकुमार साठवणे. ऐका तर मित्रांनो,

0: झाड तब कडी चमकू लागली, मुलांना घेऊन भूरकन गेली भूरकन गेली। धन्यवाद।
1: अरे वा, खूप छान गीत ऋत्विकाने सादर केलं। मित्रांनो, शेतकरी सर्वांना माहीतच आहे, शेतकरी आपल्यासाठी खूप कबर कष्ट करतात, मेहनत करतात, गोडगोड फळे चाखायला देतात। अशी एक सुंदर अशी बोधकथा घेऊन येत आहे स्वरा दीपका साधने आणि इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी शेतकरी, ऐकूया तर।
2: माझे नाव स्वरा दीपक ताजने आहे। मी आज तुम्हाला हुशार शेतकरी यांच्याबद्दल गोष्ट सांगणार आहे।

0: मोठ्या शेतात एक शेतकरी काम करीत होता. वारची वेळ होती आणि भर उन्हात तो शेतकरी आंब्याचे झाड लावत होता. तेव्हा त्या देशाचा दोर तिथून निघाला. शेतकऱ्याला उन्हात काम करता पाहून राजाने त्याला विचारले, एवढ्या दुपारी तुम्ही काय करत आहात? त्यावर शेतकरीने उत्तर दिले, मी आंब्याचे रोप लावत आहे. हे उत्तर ऐकून राजाला फार नवल वाटलं. तो म्हणाला, आंब्याच्या झाडाला फळे येण्यासाठी खूप वर्ष लागतात. ही फळे तुम्हाला खायला मिळणार नाही, तरीही तुम्ही एवढी मेहनत का करत आहात? त्यावर शेतकरीने उत्तर दिले, मी ज्या आंब्याच्या झाडांचे फळे खात आहे ती झाडे माझ्या आजोबांनी माझ्यासाठी लावली आहे. तसेच मी लावलेल्या आंब्यांच्या झाडांची फळे माझी नातवंड खातील. हे उत्तर ऐकून राजाला खूप आनंद झाला. शेतकऱ्याला बक्षीस म्हणून सोन्याचा मोहरा दिला. या गोष्टीचे तात्पर्य असे आहे की फक्त स्वतःचा विचार करू नये.
1: अरे वा, खूपच छान बघ, मस्त बोधपर कथा सांगितली आणि तात्पर्य पण सांगितलं. मग काय तात्पर्य? हे तात्पर्य आहे फक्त स्वतःचाच विचार करू नये.
2: खीर आणि पुरी सर्वांनी खाल्लेलीच असेल ना. कढईतली पुरी टाकली की कशी मट्ट होते ना, तशी फुगलेली पुरी आणि गोड गोड खीर सर्वांना खाऊशी वाटते. तर मग असंच खीर आणि पुरीवर एक आधारित गीत घेऊन येत आहे चुलीवरचे गीत. येतात दुसरीचे विद्यार्थ्यांनी अनन्या संदीप रामटेके आणि संस्कृती सचिन तपास.

0: खूप छान संस्कृती आणि अनन्य पुरी आणि खीर हे गीत सुंदर सादर केले. धन्यवाद.
1: बाजारातली भेळ विकत घेऊन खायला मस्त वाटती. भेळ म्हटलं की तोंडाला पाणी सुटत. चटपटी भेळ, मग आपण भेळ कसं तयार करायचं हे गाण्याच्या रूपात ऐकूया. तर भेळ गीत हे घेऊन येत आहे इयत्ता दुसरीच्या विद्यार्थी अर्ण वल्लनशे आणि देवाश नितीन देशकर.

0: भेटतात ना.
1: अरे वा, खूपच सुंदर भेट झाली. चटपटीत भेट अर्णव आणि देवांश गीताच्या रूपात सादर केली.
0: पण भारत देशात राहतो हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. सर्वांमध्ये बंधुभाव असणे, सगळ्यांनी श्रीमंत गरीब हा भेदभाव न करता जाती प्रथा विसरून मिळून मिसळून राहणे असा संदेश देणारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची या भारतात हे गीत घेऊन येत आहे. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी आर्या संजय कोहळे आणि त्रिषा संतोष खोब्रागडे.
2: नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव त्रिषा संतोष खोब्रागडे आहे
3: आणि माझे नाव आर्या संजय कोहळे आहे.
2: आज आम्ही आपल्या समोर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची एक कथा सादर करणार आहोत. या

0: संजय कोहळे आणि त्रिषा संतोष खोब्रागडे.
1: नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव त्रिषा संतोष खोब्रागडे आहे
2: आणि माझे नाव आर्या संजय कोहळे आहे.
3: आज आम्ही आपल्या समोर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची एक कथा सादर करणार आहोत. या

0: धन्यवाद।
1: अरे वा, खूपच छान गीत सादर केलेत ग आर्या आणि त्रिशा। या गीतातून बंधुभाव काय असते हे समजून आलं। धन्यवाद।
2: तर छोट्या दोस्तांनो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे। आजचा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल। हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे नक्की आम्हाला कळवा हा। आणि परत आपण भेटणार आहोतच नवीन छान छान छोट्या दोस्तांसोबत याच दिवशी याच वेळेवर। तोपर्यंत नमस्कार।

0: बालसभा या कार्यक्रमात पीएम श्री सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक आणि माध्यमिक मनपा चंद्रपूरच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम आपण ऐकत होतात. या कार्यक्रमात सहभाग होता आमच्या या बालकलाकारांचा. सानिका बुंदेले, त्रिषा खोब्रागडे, आर्या कोहळे, धनश्री अमुरवार, अवनी नोमुलवार, स्वरा देवगडे, पृथ्वीका साठवणे, स्वरा ताजणे, अनन्या आमटेके, संस्कृती तपासे, देवांश देशकर यांचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: चंद्रपूरच्या इतिहासात प्रथमच एकाच महिन्यात दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
2: इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात उत्तम करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीटेक इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग,
1: कॉम्प्युटर सायन्स,
2: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
1: मायनिंग इंजिनिअरिंग,
2: डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग यासारखे भविष्य घडविणारे कोर्सेस उपलब्ध.
1: मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती,
2: मुलींसाठी मोफत शिक्षण,
1: बस आणि वसती गृहाची सुविधा उपलब्ध.
2: आजच प्रवेश घ्या सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आकाशवाणी रोड, वडगाव वॉर्ड, चंद्रपूर.
1: संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9800004715,
2: 9021986 40.

0: आरोग्य कायदेविषयक सल्ला आणि त्यांचे सर्व हक्क मिळवून देण्यासाठी तत्पर आहे. कायदेविषयक मदतीसाठी 1500 वर संपर्क साधा.
1: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअरसाठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049114444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे. आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
2: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
1: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
1: विश्वासाचं ठिकाण,
2: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.
3: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: बाबा, आणा 3000.
7: ते कशाला?
6: माझा पॉकेट मनी.
7: अरे आता फक्त 2000 कॅश आहेत.
6: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात. डिजिटल पेमेंट वापरा.
7: है?
6: है नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा. सोप आहे.
7: अरे वा, तुला ही शिकव आणि तुझे 1000 घेऊन जा.
6: तुमचा मोबाईल द्या,
7: घे घे.
8: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
9: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे.
1: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9373576218.
10: 40 वर्षांपासून चंद्रपूर शहराच्या मध्य भागात असलेली
1: NBA एग्रिगेटेड
10: सिव्हिल, कॉम्प्युटर, मेकॅनिकल
1: तसंच मायनिंग, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे 3 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स.
10: यामधील अनुभवी प्राध्यापक तसंच कॅम्पस प्लेसमेंटद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी संस्था
1: बजाज पॉलिटेक्निक,
10: बालाजी वॉर्ड, चंद्रपूर. संपर्क
1: 9209441985.
11: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
12: अनेक प्रश्न, अनेक शंका,
11: तर कुठे मिळेल याचं समाधान
12: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
11: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
12: कॉल करा आणि प्रश्न विचारा
11: 0712254634 या नंबरवर.
12: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
11: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
12: हॅलो डॉक्टर.
11: हॅलो डॉक्टर.
13: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो.
14: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
13: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
14: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
13: आकाशवाणी चंद्रपूर.
14: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढं काय?
15: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स नाही तर

0: तू तुझा पाए कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन
1: है सॉल्यूशन कुछ पता नहीं बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरन किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
2: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
1: प्रत्येक फील्डमध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
2: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
3: करिअरच्या नव्या दिशा.
4: आकाशवाणीच हे चंद्रपूर केंद्र आहे. आतापासून 10 वाजेपर्यंत आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

0: साउंड कैमरा एक्शन। नमस्कार।
1: केंद्र आहे श्रोती हो, आतापर्यंत आपण विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम ऐकत होतात। हे कार्यक्रम आमच्या केंद्रानं सहक्षेपित केलेत। ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे प्रसारित करीत आहोत।
2: कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत। आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार। श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहीत करून घेणार आहोत। श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे। संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते। श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेव्हा शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते, तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते, आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते। जितेंद्र घोडके सराफकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते। पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात, आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच, इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते। श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी, त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे। आज श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे। इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात। या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन 2 लाईन 3 लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते। अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल, त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे। एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल, आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे। एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा किंवा गुरु पुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे। घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही। तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आज श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणीवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका। आमचा पत्ता जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे। आमचे फोन नंबर

त्र्याण्णव 56 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748 आमचे लँडलाईन नंबर्स 020 244 78 286 किंवा 020 244 80 135

अनुराधा पौडवाल आणि शब्बीर कुमार यांच्या आवाजात शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकत होतात. संगीत इकबाल यांचं होतं आणि चित्रपट तू सौभाग्यवती हो. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकवीत आहोत तुझ्या वाचून कर्मेना या चित्रपटातील गीत उषा मंगेशकर यांच्या आवाजात. गीतरचना सुधीर मोघे यांची आहे आणि संगीत आहे सुहासचंद्र कुलकर्णी यांचं.

तिच्या डोळ्यातलं गाव या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात. गीत होतं संदीप खरे यांचं आणि संगीत सलील कुलकर्णी यांचं होतं. कार्यक्रमात शेवटी ऐकवित आहोत ठिणगी या चित्रपटातील गीत महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. कुंटीनाथ कारके यांच्या गीताला संगीत के सिकंदर यांचं आहे.

खिणगे या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात कुंटीनाथ कारके यांच्या गीताला संगीत के सिकंदर यांचं होतं. मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10:30 होत आहेत. सहजीवनाची सोन पावले. श्री नवीनचंद्र नथवानी आणि त्यांच्या अर्धांगिनी सौ पुष्पा नवीनचंद्र नथवानी यांची मुक्ता बोझावार यांनी घेतलेली मुलाखत ही कविता हो. तांत्रिक सहाय्य विकास बावणे आणि किशोर वसाकी यांचं आहे. सादर करते उमेश दुपारे.

0: श्रोतेहो, सहजीवनाची सोनपावले या कार्यक्रमात मी मुक्ता बोझावार आपलं सहर्ष स्वागत करते. विवाह एक पवित्र बंधन आपण मानतो आणि अग्नीच्या साक्षीनं सप्तपदी चालताना एकमेकांना दिलेली वचनं पूर्ण व्हावीत याचा प्रयत्न देखील करतो. आपली संस्कृती, परंपरा, चालीरीती या आपल्याला ही सारी रूढी पाळण्यासाठी बाध्य करतात. अर्थात लग्नाच्या गाठी जरी पूर्वापार ठरलेल्या असतात असं आपण म्हणत असलोत ती एकमेकांना अनुरूप जोडीदार मिळणं म्हणजे भाग्यच म्हणावं लागेल. कारण संसार हा दोघांचा, दोघांनी मिळून सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा करायचा असतो. आणि या कार्यक्रमातनं जवळपास 5 दशकांचा प्रवास एकत्र करणारी जोडी आपल्या भेटीला येते. आज आपण आमंत्रित केलंय चंद्रपुरातील ज्येष्ठ नागरिक श्री नवीनचंद्र जमनादास नथवानी आणि त्यांच्या अर्धांगिनी सौ पुष्पा नवीनचंद्र नथवानी यांना. आपलं स्टुडिओत मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार.
1: धन्यवाद.
0: त्यांच्याशी गप्पा मारताना आपण त्यांच्या जीवन प्रवासातील कडूगोड आठवणींना उजाळा देणार आहोत. मला किती वर्ष तुमच्या लग्नाला पूर्ण झाली आहेत?
1: 55 वर्ष झाले.
0: 55 वर्ष पूर्ण झाली आहेत म्हणजे 5 दशकांच्या वरचा हा प्रवास तुम्ही एकत्रितपणे केलेला आहे. त्या काळी अगदी पारंपरिक पद्धतीनं बघण्याचे कार्यक्रम व्हायचे, म्हणजे लग्न जमण्याचा कार्यक्रम. तर तुमची पहिली भेट कुठे आणि कधी झाली होती?
1: तेव्हाच झाली होती बघण्याच्या
0: कार्यक्रम. कुठे झाला हा कार्यक्रम?
1: घाटंजीला.
0: घाटंजीला म्हणजे तुमचं माहेर?
2: तिथं
0: शिक्षण काय झालेलं आहे?
2: नववी
0: होत्या तुम्ही. किती वर्षांच्या होत्या?
2: मी लग्नात 16 वर्षाची होती.
0: आणि तुमचं वय किती होतं?
1: 21 वर्ष.
0: अच्छा.
1: 21 वर्ष. मी 12वी पास होतो.
0: त्या काळी अर्थातच खूप लवकर लग्न व्हायची.
1: सर्वात मोठा मुलगा असल्यामुळे वडिलांना आईना असं वाटते की लवकर लवकर लग्न मुलाचे. ते 20 झाले तेव्हापासूनच मागे लागले. आता LTV नंतर मग जनता कॉलेज मध्ये शिकलो मी. तर वडील म्हणाले आता दुकानात बसते तर लग्न लवकर व्हायला.
0: सेट बिझनेस आहे. आणि
1: मी म्हटलं आता 2 वर्ष थांबा तर नाही म्हणे लवकर.
2: पाहायला आले ते बाई सांगत होते मी नाही म्हणून देतो, मला नाही आवडली म्हणून. म्हणजे नाटक मी केलं होतं त्यानं की मोठी वाटते माझ्यापेक्षा, मी रोड वाटतो. पण तरी आमचे काकाजी सासरे होते त्यांनी समजवलं ती आता वाटते लग्न झाल्यावर रोड होऊन जाणार.
0: त्यावेळी कसं की आपण घरातल्या मोठ्यांचं म्हणणं फार मानत होतो. म्हणजे जे म्हणतात जे मंडळी म्हणतात बहुतेक तर त्यांचीच पसंती राहायची.
2: त्यांचे काका होते ते आले होते त्यांनी सांगितलं चांगली आहे, सगळे माणसं छान आहे, मग तुला काय फरक आहे, रोड जे मोठे आहे तर होऊन जाणार रोड. पण त्यांना लग्न करायचंच नव्हतं ना ते. अजून मला 2 वर्ष नाही करायचं, माझ्या पायावर उभा राहिलं. घाटंजीलाच झालं, तिथंच मरात घेऊन आले हे लोक.
0: तुमचं बालपण कसं गेलं घरी तिकडे? कोण?
2: माझी आई, 2 भाऊ, 2 बहिणी. भाऊ आणि वहिनी बरोबरच मोठी झाली. आई वडील तर मोठ्या उंबरचे होते, भाऊ आणि वहिनीच मला मोठी केली.
0: अच्छा. आणि तुमच्या घरी?
1: सर्व आमच्या तिथल्या जे 3 भाऊ आजी सगळे गुजरात मध्ये होते.
0: गुजरात मधून तुम्ही चंद्रपूरला आला?
1: 62 ला.
0: तुमचं बालपण इथेच गेलं?
1: 62 मध्ये आलो. 6वी आम्हाला ऍडमिशन घेतलं. मग
0: शिक्षण आणि व्यवसाय मग इथलाच तुमचा?
1: हा इथलं.
0: घाटंजीहून तुम्ही चंद्रपूरला आलात. काय फरक होता तुमच्या तिकडल्या आणि इकडल्या वातावरणात?
2: तिथं आईचं घर होते पण चांगली होती. सासू सासरे सगळे चांगले होते. देर होता लहान तो भी छान राहत होता माझ्याबरोबर.
0: तुम्ही मोठ
2: मोठी होती
0: त्यामुळे जबाबदाऱ्या पण तेवढ्याच असतील.
2: काही येत नव्हतं स्वयंपाक वगैरे, पण ननन होती माझी, शिकवत होती मला असं असं करायचं असं करायचं. सासरे भी छान होते, सासू भी छान, प्रेमाने राहत होते बरोबर. एकदम
1: आई असे म्हणजे एकदम भक्तिभाव वाली होती.
2: कधी

0: गुरुवारी भजन व्हायचे, सर्व गुजराती समाजाची सर्व महिला आमच्या घरी यायची, हर गुरुवारी भजन कीर्तन, त्याच्यानंतर वर्षातून एक वेळा भंडारा करायचा, आणि ती सभा अजून पण लोक त्यांना आठवण करतात. म्हणजे असं आमचे वडील बी तसेच होते, कोणा गरीब माणसाच्या मुलाचं लग्न राहिलं, कुणी काही मरण पावले, काही असे एक दुःखद प्रसंग आला तर सर्व सोडून तिकडे जायचे. म्हणजे वडील पण
1: म्हणजे सामाजिक बांधिलकी खूप होती.
0: ते होऊन राहिले काय राहिले, कुणी करणारे नाही राहिले, ते स्वतः जाऊन सगळं करतात, एवढे होते आमचे वडील.
2: तेव्हा तर साडी घालायची डोक्यावर, पद सासरे आले तर घुंगट काढायचं,
1: या सगळ्या पद्धती
2: तशी तर बिलकुल ड्रेस घालत होतो आपण, एकदम साडी डोक्यावर घुंगट,
1: म्हणजे राहणीमानात सुद्धा लग्न झालं की फरक पडतो. मग या सगळ्या चालीरीती तुम्ही यावेळी सुद्धा तंतोतंत पाळल्या,
2: काही वाटलं नाही, चांगलं राहिलं
1: सगळं छान. म्हणजे तो काळ छान होता,
2: सगळे माणसं छान होते, सगळे छान. पंधरा दिवस झाले लग्नात आले होते की बरोबर राहत आहे की
1: नाही, असं माहेरच्यांना ती काळजी असते,
2: त्यांना वाटते की लहान आहे कशी राहत असेल, चांगली राहत आहे.
1: आणि त्यावेळी असं फोन वगैरे पण
2: नसतं ना,
1: आणि त्या संस्कारात तुम्ही खर तर तयार झालात.
2: मला पोळी बी लागता नव्हती येत बरोबर, परे मला माझ्या नंदीने बरोबर शिकवलं, मला असं करायचं, असं बोलायचं, असं जायचं, असं असायचं, काहीच नव्हतं येत.
1: चंद्रपूर कसं होतं त्यावेळी?
0: लहान होतं एकदम, म्हणजे सर्व एकमेकाला भेटायचे, पण आता मोठे शहर झाले त्याच्या मनाने ते सर्व आलेच आहे ते, आता सगळे लोक बिझी आहे.
1: आता अशी आपण एकमेकांच्या घरी खूप जातही नाही,
2: पहिले खूप जात होतो, आता बिलकुल नाही.
0: टीव्ही आले, मोबाईल आले, त्याचे फरक पडते.
2: पिक्चर पाहायला तर 15 दिवसांनी एक वेळ जात होतो, मजा येते ती. 15 दिवस झाले की चला पिक्चर पाहायला जाऊ, पिक्चर पाहायला जाऊ.
1: म्हणजे त्यावेळी तुम्ही सिनेमे बघत
2: होतो, हॉटेलमध्ये जातो तेव्हा बी.
1: हो ना, तुमच्या आवडी कुठल्या आहेत आणि त्यांच्या आवडी कुठल्या आहेत?
2: मला तर मस्त पिक्चर पाहणं आवडत होतं हॉटेलमध्ये, म्हणजे ते कॅफे मद्रास दोसाच मिळत होता तर जातो, पण जात होतो आम्ही पिक्चर पाहायला लेडीज मध्ये पुष्कळ, माझी ननन, मी, माझी काकी सासू आहे त्यांची सून,
0: सगळे मनोरंजन के लिए चंद्रपूर मध्ये कुछ पिक्चर किंवा कुछ था ही नहीं. टीव्ही आने के बाद में मोबाइल आए तो नहीं तो फिर पिक्चर के सिवा दूसरा कुछ था ही नहीं. अभी फिर जो हो गए सत्ताड़ोबा ये वो सब डेवलपमेंट हो गया मनोरंजन के लिए. कोई मेहमान आते थे तो देखने चले जाते.
1: तुम्हाला फिरण्याची आवड होती?
0: हाँ.
1: कुठे कुठे तुम्ही सोबत फिरला आहात?
2: आता तो मी खूप फिरलो.
0: आता मी तो 11 दिन की सिंगापूर, थायलंड, मलेशिया पूरी टूर करके आया अभी 11 दिन की.
1: आणि भारतातली कुठली स्थळं पाहिली आहेत?
0: दिल्ली आहे, थुरा, गोकुळ मथुरा आहे, गुजरातपुरा, तिरुपती, बेंगलोर, मद्रास, सब जगह पे जागा आहे.
1: मग गुजरात मध्ये आणखी फॅमिली मेंबर्स राहतात?
2: माझी मुलगी तिथे आहे
0: अहमदाबाद में, जावईशी आहे लड़की अहमदाबाद में.
2: तो बहुत अच्छे मेरे जावई, तो
0: जावई ने हमको जबरदस्ती भेजा
2: सिंगापुर.
0: मैंने बुक अभी तुम्हारे हाथ पे चल रहे, अभी जाके आओ, फिर बाद में कहाँ जाएंगे तुम? तुम तो छोड़ो, तुम्हारा मम्मी क्या करेंगे, बोले मम्मी का फिक्र रहती ना उसको लड़की को, मम्मी कब जाएंगे बेचारी, बोले चलो तैयारी करो, बोले हम जाके आए.
2: वहाँ गए तो फिर वहाँ नॉनवेज, सब नॉनवेज.
1: हाँ?
2: मेरे को तो बिल्कुल नॉनवेज बताया तो खाना खाना
0: ही होता. अच्छा, मेरे को
2: वहाँ आइसक्रीम बताया तो आइसक्रीम भी ऐसा लगता है उसमें नॉनवेज होंगे, मेरे को आइसक्रीम बहुत पसंद है, उसमें भी ऐसा लगता नॉनवेज
1: नहीं. यही होता है, यानी हमारी फैमिली हमारे साथ होती है, हमारी छोटी छोटी खुशियों के लिए वो ध्यान देती है, इसलिए ये जो हमारे जीवन के ये छोटे छोटे क्षण होते हैं वो भी बहुत खुशी से होते हैं. अब यही यादें हैं, जैसे हम ये सब पल संजो के चलते हैं जीवन में.
0: ये नहीं रहे तो जीवन है क्या फिर? पशु में और अपने में फर्क ही क्या?
1: वही तो, कि रोज का तो वो रूटीन है ही. हाँ, काम करना, हाँ, बिजनेस संभालना, हाँ, ये सब बातें हैं, लेकिन उसके अलावा भी जीवन है.
0: वो नहीं रहा तो फिर ये कुछ भी नहीं है ना.
1: वही,
0: उसके बिना तो कुछ भी नहीं है क्या? खाली कमाने के लिए अपने को भगवान ने थोड़ा भेजा यहाँ?
1: बिल्कुल बिल्कुल,
0: कमाने के लिए नहीं भेजा है, जीवन जीने के लिए भेजा है. अपन जी नहीं रहे, अपन जमा कर रहे, बेमतलब सोच रहे, किसी की बात लगा रहे ध्यान की बात, कोई किसी ने कुछ बोल दिया.
1: शेवटी आयुष्य आपल्याला जीवन एकदाच मिळत, सुंदर जे आहे त्याचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे, म्हणूनच हे सगळं काही आहे. अर्थात फिरण्यामधनं आनंद घेतो, पण मला वाटतं सुख हे आपल्या कुटुंबातनं आपल्याला मिळतं जास्त, कारण कुटुंबातले सदस्य, फॅमिली आपल्यासाठी खूप काही करते.
2: चांगली पाहिजे
0: कुटुंब. जो फॅमिली के बारे में, बार वो दिलीप कुमार बहुत बड़े एक्टर हो गए, उनका ये कहना था जैसे आप रिश्तेदार है, चाचा है, मामा है, मौसा है, ये आपके दोस्त है, आप बना सकते 50 दोस्त बना सकते.
1: बिल्कुल,
0: मौसा तो एक या होंगे तो 10 तो नहीं बना सकते आप मौसा.
1: हाँ.
0: या मामा अगर आपके 2 है या 3 है तो आप 13 तो नहीं बना सकते. वो जो अपने जो रिलेटिव है वो तो कुछ पिछले जन्म का या ऐसा कुछ ईश्वरीय संकेत है.
1: बिल्कुल,
0: मान रखना है, इनकी इज्जत रखना है, इनके साथ में अच्छा व्यवहार रखना, यही सबसे बड़ी दौलत.

सहजीवनाची सोन पावले. श्री नवीनचंद्र नथवानी आणि त्यांच्या अर्धांगिनी सौ पुष्पा नवीनचंद्र नथवानी यांची मुक्ता बोझावार यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकलीत. तांत्रिक सहाय्य होतो विकास बावणे आणि किशोर वसाके यांचं. सादर करते उमेश दुपारे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 103 MHz FM ध्वनीलहरींवर आपण आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राचं प्रसारण ऐकत आहात. यापुढची आमची उद्घोषणा काही क्षणातच.

श्रोते हो, एक निवेदन आहे का? श्रोते हो, आजच्या या धावपळीच्या युगात स्वतःला फिट ठेवणं हे एक मोठं आव्हान झालेलं आहे. खेळताना होणाऱ्या दुखापती किंवा वाढत्या वयासोबत छळणारे सांधेदुखीचे त्रास यामुळे अनेकांचं दैनंदिन आयुष्य विस्कळीत होतं. पण आता काळजी करण्याची गरज नाही, कारण आपल्या हॅलो डॉक कार्यक्रमात याच विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आणि तुमच्या शंकांचं निरसन करण्यासाठी यावेळी येणार आहेत चंद्रपूरमधील सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉक्टर सुनील मल्लोजवार सर. विषय आहे स्पोर्ट्स इंजुरी, खेळातील दुखापती आणि जॉईंट पेन, सांधेदुखी. दिनांक बुधवार 27 मे 2026 रोजी, वेळ सकाळी 10:30 ते 11 वाजता. फोन करण्यासाठी फोन नंबर आहे 0712-254-634. तेव्हा अवश्य फोन करा आणि आपल्या सांधेदुखीच्या आणि दुखापतींच्या शंकांचं निरसन करून घ्या. फक्त चंद्रपूर आकाशवाणी केंद्रावरून या कार्यक्रमाचं प्रसारण आपल्याला ऐकता येईल शनिवारी दिनांक 30 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता. निवेदन संपलं. आम्ही आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून बोलत आहोत. 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीत.

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
2: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
1: WCL CGHS रेल्वे PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: विश्वासाचं ठिकाण
2: आरोग्याची खात्री मानवटकर हॉस्पिटल. 40 वर्षांपासून चंद्रपूर शहराच्या मध्यभागात असलेली
3: NBA एग्रिगेटेड
2: सिव्हिल कॉम्प्युटर मेकॅनिकल
3: तसंच मायनिंग इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे 3 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स
2: यामधील अनुभवी प्राध्यापक तसंच कॅम्पस प्लेसमेंटद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी संस्था बजाज पॉलिटेक्निक बालाजी वॉर्ड चंद्रपूर. संपर्क
3: 9209441985.

0: सुरेश वाडकर यांनी गायलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत विजय मोरे यांचं होतं.
1: चंद्रपूरच्या इतिहासात प्रथमच एकाच महिन्यात दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
2: इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात उत्तम करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीटेक इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग,
1: कॉम्प्युटर सायन्स,
2: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
1: मायनिंग इंजिनिअरिंग,
2: डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग यासारखे भविष्य घडविणारे कोर्सेस उपलब्ध.
1: मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती,
2: मुलींसाठी मोफत शिक्षण,
1: बस आणि वसती गृहाची सुविधा उपलब्ध.
2: आजच प्रवेश घ्या सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आकाशवाणी रोड, वडगाव वॉर्ड, चंद्रपूर.
1: संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9800004715,
2: 9021986640.
1: 40 वर्षांपासून चंद्रपूर शहराच्या मध्यभागात असलेली
3: NBA एग्रिगेटेड
1: सिव्हिल, कॉम्प्युटर, मेकॅनिकल
3: तसंच मायनिंग, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे 3 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स,
1: यामधील अनुभवी प्राध्यापक तसंच कॅम्पस प्लेसमेंटद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी संस्था बजाज पॉलिटेक्निक, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर. संपर्क
3: 9209441985.
0: पद्मजा फेना आणि जोगळेकर यांच्या आवाजात ऐकवित आहोत मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीत यशवंत देव यांचं आहे.

बेला शेंडे यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत सलील कुलकर्णी यांचं होतं. सुगम संगीता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 11:30 झालेत. प्रसारित करीत होते हिंदी चित्रपट संगीत.

आदमी या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात मोहम्मद रफी यांच्या आवाजात. शकील बदायूनी यांच्या गीताला संगीत नौशाद यांचं होतं. कार्यक्रमात यानंतर एक कविता होत आपकी कसम या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. गीत आनंद बक्षीचं आणि संगीत आर डी बर्मन यांचं आहे.

दोस्ती या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात मोहम्मद रफी यांच्या स्वरात. मजरू सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं होतं. कार्यक्रमात यानंतर गाईड या चित्रपटातील किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत ऐकत आहोत. गीत शैलेंद्र यांचं, संगीत SD बर्मन यांचं.

मेरे हुजूर या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात मन्नाडे यांच्या आवाजात. हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीत शंकर जयकिशन यांचं होतं. हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा मुंबई केंद्राचा कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, मे महिन्याची सुट्टी म्हणजे मज्जा आणि मस्ती करण्याची सुट्टी, आंबेगरे खाण्याची आणि खूप फिरण्याची सुट्टी. आणि हो, फिरणं म्हणजे कुठेही नाही हा, तर कोकण फिरण्याची सुट्टी. तर कधी मस्त थंड हवेच्या ठिकाणी जाण्याची आणि अनेक गड किल्ले पायी फिरण्यासाठीची ही सुट्टी. मैत्रिणींनो, गड किल्ले पाहताना एक वेगळंच चैतन्य आपल्यामध्ये येतं. शिवछत्रपतींचा इतिहास प्रत्यक्ष पाहायला येतो. मन आनंदाने आणि विशेष म्हणजे अभिमानाने भरून येतं. म्हणूनच अशा ठिकाणी आपण नतमस्तक होतो.

मैत्रिणी, या गड किल्ल्यांवर जाणं म्हणजे ससी काम. तिथल्या आडवाटा, वाट दिसणारे वृक्ष, लता, वेली, मोठ मोठे पारण, तटबंदी, हे सगळं आपल्याला भारावून टाकतं. आणि 1, 2, 3 असं करता करता कुणीतरी याच गडांवर

0: किंवा उंच शिखरांवर जाण्यासाठी आतुर हो. अशाच काही गड किल्ल्यांची आणि शिखरांची भ्रमंती करणाऱ्या अंजली पिलकर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. त्यांना आले अनुभव ऐकणार आहोत. संवादिका आहेत पूर्णा साठे. मैत्रिणी, आज स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय अंजली पिलकरना. एका हायस्कूलमध्ये ते मुख्याध्यापक आहेतच, पण केवळ नोकरी न करता काही एक वेगळी आवड त्यांनी मनापासून जोपासली आहे, आणि ती आवड आहे ती म्हणजे भ्रमतीची, अर्थात गड किल्ले आणि ट्रेकिंग आवडताना आहे. त्यांनी नेमकं कोणकोणत्या ठिकाणी आतापर्यंत प्रवास केलाय, कुठली खरं पदाक्रांत केली आहेत, तसंच त्याबरोबर त्यांना इतर काही आवडी आहेत का, असं आज आपण त्याशी छान गप्पा मारणार आहोत. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: मी आताच सुरुवातीला सांगितलं की भ्रमंतीची आवड तुम्हाला आणि काही खरं सुद्धा मी सर केली आहेत, गड किल्ल्यामध्ये जाऊन फिरून आलेला आहात, तर सांगा ही आवड आधीपासून होती का आताच सुरू झाली?
1: ऍक्च्युली मला निसर्गात रमायला आवडतं, पण ट्रेकिंग वगैरे असं काही विषय मनात नव्हता सुरुवातीला. मी खूप माझी तेवढी साथ देणारी नव्हती, आणि महत्वाचं म्हणजे मला उंचावर गेल्यावर खाली बघितल्यावर गरगायचं, एक फुया असतो उंचीच होता, पण कळसुबाई मात्र आकर्षण होतं मला. म्हणजे शाळेमध्ये भूगोल शिकवताना आईनी महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर वगैरे असं शिकवलेलं होतं, तेव्हा असं वाटत होतं मला की आपण कधी पोहोचू शकतो तिथे. पण अचानकदा असं माझी बहीण आणि तिथे जाऊन आली, त्यांना त्यांच्या ओळखीमध्ये एकीनी नव्हतं, आणि मग मला सुद्धा खूप उत्सुकता होती. कुसुबाई हे लहानपणापासूनच वेगळं आकर्षण होतं, आणि याच्या पुढे मी पण नक्कीच जाणार असं मी एक मनात ठरवलं. माझा एक विद्यार्थी कौतुब मयेकर म्हणून, तो सुद्धा ट्रेकिंग करतो, आणि त्याला मी असंच विचारलं, त्याचे मी फोटो बघितले, आणि मग तू कोणाबरोबर गेला होता असं त्याला विचार. मग तेव्हा त्याने सांगितलं की ड्रीम बॅकपॅकरचे शुभम कदम म्हणून आहेत, त्याच्याबरोबर आपण ट्रेकिंग करतो, तो रत्नागिरीलाच आहे शुभम कदम. आणि मी त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला, आणि त्याने मला सांगितलं की तुम्ही अगदी आरामशीर करू शकता, मी तुम्हाला सांभाळत नेईन. आणि खरोखरच जेव्हा मी कळसुबाई ट्रेक त्याच्याबरोबर केला, तेव्हा त्याने मला अतिशय सांभाळत समजत आणलं.
0: कितव्या वर्षी सुरू केलं?
1: मी 49 वय होतं तेव्हा.
0: तुम्हाला उंचीचा फोबिया आहे तुम्ही म्हणालात, मग ते गेल्यानंतरचा काय अनुभव होता? सुबाई शिखरते जेव्हा गेलात,
1: शब्दात वर्णन करता येत नाही असा अनुभव होता. रात्री आम्ही चढायला सुरुवात केली, रात्री म्हणजे 3:30 चढायला सुरुवात केली. त्या वातावरणामध्ये थोडासा खाली गर्मी होती, साधारणपणे जून महिन्यामध्ये आम्ही होतो. आणि जेव्हा आम्ही वरवर जसं जसं उंचावर जायला लागलो, तसं मात्र हवेमध्ये गार जाणवायला लागलं. आणि नंतर का पर्टिक्युलर उंचीवर गेल्यानंतर ढगांमधूनच जायला लागलं आम्हाला. मग ते बाष्प असतं ना ढगामध्ये, तर तसं बाष्प होत ढगामध्ये, त्याच्यामुळे आमचे कपडे अक्षरशः घाणे पण आणि नंतर बाष्पाने उलेचिंब झाले. आणि जेव्हा त्या शिखरापर्यंत आम्ही पोहोचलो, शिखरावर जेव्हा पाऊल ठेवलं, तेव्हा तिथे कळसुआईचं दर्शन घेतलं, आणि समोरचा सगळा जो वरून दिसणारा निसर्गाचा नजारा आहे, निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे, अप्रेम.
0: आणि ते बघितले आमचा फोबिया गेला.
1: हा नक्कीच. सौर बघल्यानंतर हळू जसं वर घेत जात गेले, तसं मला ते उंच काही वाटत झालं, आणि तेव्हापासून मग मला उंचीचा तेवढा वाटत नाही काही.
0: बरोबर. साधारण आता तुला की 49 सुरू केलं आणि एका नव्या हसाची सुरुवात केली, आणि कसुबाई शिखर करून ट्रेकिंगचा श्री गणेश केलाय, आणि कळसू म्हणजे एक अत्युच्च शिखर जे म्हटलं जातं तिथून सुरुवात केली आहे, आणि गड किल्ल्यांवर सुद्धा तुम्ही भ्रमण दिली आहे, तर ती सांगा थोडी किती किल्ल्यांवरती फिरून आलायत?
1: 20 जास्त गड किल्ले मी सरलेले आहेत. त्यामध्ये रायगड, प्रतापगड आहे, हरिहर आहे, कलांतीण आहे, शिवनेरी आहे, गिरण पर्वत चढून आलेला आहे, चढून अगदी 10 मी वर चढले आणि उतरले. नुकतंच आता मी नर्मदा परिक्रमा केली उद्वाहिनी.
0: बर.
1: त्यानंतर टेल आहेत ना, देवकुंड तबा, भंडारदरा, या सरसगड आहे.
0: जेव्हा आपण वेगळं वाटेनी म्हणतो जाऊ, म्हणजे एक ट्रिप वेगळी असते, एखाद्या प्रेक्षणीय स्थळी जाणं ही ट्रिप वेगळी असते, आणि अशी भ्रमंती वेगळी असते, काय वेगळं पण जाणवलं तुम्हाला त्यामध्ये?
1: पण सहलीला जेव्हा जातो तच फिरेसाठी जात, तिथे भौतिक सुख असतात, म्हणजे हॉटेल वगैरे असतं, खाण्यापिण्या व्यवस्थित असते, पण ट्रेकिंग मध्ये मग तसं नसतं, आपल्याला निसर्गाशी जुळून घेत जावं लागतं.
0: बरोबर.

0: दगडधोंड्यातनं काटेरी पाय वाट असतात, त्या तुडवत आपल्याला लागतं. तिथे तुम्हाला आराम असा नाही मिळत. कुठेही दगडावर बसायचं, मातीशी आपला जवळचा संबंध तो, आणि दगडावर तो छान झोप लागते.
1: याच्यासाठी काय वेगळी तयारी करावी लागते?
0: आताच मी मला सांगितलं सहली आणि अशी दुर्ग भ्रमंती यातला फरक आहे. आपण जेव्हा सहला वगैरे जातो तेव्हा आपण छान छान कपडे, जेव्हा ट्रेकिंग करतो तेव्हा आपण आयुष्य निसर्गामध्ये आयुष्य जगतो, इतिहास जो आहे तो आपण तिथे जगतो. आपण आपण छान छान कपडे नेतो, छान छान फोटो काढण्यासाठी एरवी आपण जेव्हा निसर्ग सहलींसाठी जातो तेव्हा. पण इथे असं आपल्याला रात्री जायचं असतं, टॉर्च घ्यावी लागते आपल्याला, कधी कधी काही सोबत असणं आवश्यक असतं, काही काटेरी वाट असतात त्या तुडवत आपल्याला जावं लागतं, उंच जायला लागतं. त्यामुळे ट्रेकिंगचे उंच स्लिपरी भागात झालं, त्यामुळे ट्रेकिंग प्रॉपर शूज आपल्याला लागतात आणि ट्रॅक पॅन्ट आणि शर्ट. आणि एनर्जीसाठी आपल्याला कण आपल्याला काहीतरी एनर्जी मिळेल याच्यासाठी मेडिसिन्स थोडीशी घ्यावी लागतात.
1: पण मुळात असं असतं की एक भीती असते काही जणींच्या मनामध्ये, मग बेसिक तयारी काय करावी लागते?
0: मानसिक तयारी म्हणजे पहिल्यांदा अशक्य हा शब्द आपल्या मनातून पूर्णपणे काढून टाकायचा. 49व्या वर्षी जेव्हा मी ट्रेक केला तेव्हा मनामध्ये थोडीशी धाकधुकी, आपल्याला जमेल की नाही असं मला वाटत होतं. पण नंतर मी जसं जसं हे ट्रेक करत गेले तस तसं माझ्या मनातली ही भीती गेली. महत्वाचं म्हणजे मला जमेल का हा जो प्रश्न आहे त्यावर पण सकारात्मकच उत्तर दिलं पाहिजे असं मला वाटतं.
1: बरोबर. जेव्हा किल्ले फेल तुम्ही जाता किंवा एखादा ट्रेक जाता, तर आतापर्यंत जेवढे ट्रेक केले त्यातला सगळ्यात कठीण असा किंवा एक आव्हानात्मक असा कुठला ट्रेक वाटला त्याला?
0: आव्हानात्मक हरिहर. अच्छा. हरिहर फोर्ट जो आहे तो आव्हानात्मक आहे, कठीण आहे चढण्यासाठी. त्याला चढताना ते मंकी क्लाइम्बिंग आहे ना, तसं करावं लागतं. म्हणजे सरळ आपण चढू शकत नाही, तो कठीण आहे. त्यानंतर दुसरा कळसूबाई.
1: त्यासाठी काही विशेष तयारी करावी लागली होती तुम्हाला?
0: नाही,
1: काही ट्रेनिंग घ्यायला लागलं होतं?
0: नाही, ट्रेनिंग वगैरे असं काही नाही. विशेष ट्रेनिंग वगैरे मी काहीच केलेलं नाही. मनात इच्छा असेल ना आपण सर्व शक्य होतं, आपल्याला सर्व साधू शकतो. पण
1: जेव्हा गडल्यांची भ्रमंती केली, आता तुम्ही जसं की ऐतिहासिक वारसे असतात ते आपल्याला बघायला मिळतात, काय नेमकं जाणवलं ते पाहना?
0: तेव्हा आपण या गड किल्ल्यावर जातो तेव्हा तिथल्या प्रत्येक तटबंदीमध्ये, दरवाजामध्ये आणि काळ पायऱ्यांमध्ये इतिहास जिवंत असल्याचा आपल्याला भास होतो. ज्या वाटांवरून शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे चालले असतील त्याच वाटांवरून आपला पाय चालतो ही भावना अंगावर मान चढणार.
1: पावनभूमी
0: आणि इतिहास पुस्तकात असणं आणि तो प्रत्यक्ष अनुभवणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. त्यानंतर प्राचीन जे स्थापत्यशास्त्र आहे ते सुद्धा आपल्याला होत येतं, प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेता येतो. त्या काळामध्ये मोठे जे किल्ले आहेत, गड आहेत, फॉर एक्झाम्पल हरिश्चंद्रगड, तिथे पाण्याचे टाके कोरलेले आहेत, त्या टाक्यांमध्ये गोड पाणी आहे आणि बाराही महिने ते टाके ते शुद्ध असं पाणी त्या ठिकाणी असतं.
1: अच्छा. किती अभ्यासपूर्ण हे सगळं बांधकाम त्यांनी केलं.
0: हा, त्या काळातल्या
1: नक्कीच. आता तुम्ही म्हणलात की शाळेत शिकवणारा इतिहास जो शिकवला जातो, आपल्या पुस्तकातनं आपल्या भेटणारा इतिहास आणि हा इतिहास प्रत्यक्ष अनुभवातला यात फरक आहे. तर तुम्ही सुद्धा एक शिक्षिका आहात, तर शाळेमध्ये शिकवताना आधी आणि हे केल्यानंतर काय तुम्हाला फरक जाणवला?
0: शाळेमध्ये पूर्वी मी जेव्हा शिकवायचे किंवा माहिती सांगायचे त्यावेळी मी फक्त माझ्या मला आता आयक्यू माहिती होती माझ्याकडे किंवा मी वाचन केलेलं होतं तेच मुलांना सांगायचे. पण प्रत्यक्ष जेव्हा मी अनुभव घेतला सर्वच बाबतीमध्ये, तर आता मुलांना मी शिकवत असते सांगत असते तेव्हा त्या सगळ्या अनुभवांचा मला फायदा होतो. मुलांना मी प्रत्यक्ष गड किल्ल्याची रचना, त्यानंतर तिथला इतिहास, त्या लोकांची त्या काळात असणारी उचारी, त्या काळामध्ये त्यांनी किती अभ्यासपूर्ण सगळी माहिती घेऊन सर्व गोष्टींची रचना केलेली आहे हे सगळं आता स्वतः अनुभव घेतल्यामुळे मुलांना प्रखर त्यांच्या समोर मांडू शकते.
1: बरोबर.
0: मुलांचे त्यांचे शिक्षक हे त्यांचे रोल मॉडेल असतात. आणि जेव्हा मी स्वतः यामध्ये ट्रेक करते, अशा गड किल्ल्यांची भ्रमंती करते, तर माझ्यामध्ये जी एनर्जी आहे, माझ्यामध्ये जी सकारात्मक ऊर्जा आहे, ती आपसुक मुलांपर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करते. माझ्यामध्ये जो आत्मविश्वास निर्माण झालेला आहे की मी काही करू शकते, आता एक भीती जी होती ना ती पूर्णपणे नाहीशी झालेली आहे. उलट अशा प्रकारच्या साहसी गोष्टी करण्याची आधी थोडी थोडी आवड होती. मी

0: केलेली आहे. आपल्या रत्नागिरीमध्ये भगवतीच्या किल्ल्याचे गुहा आहे, त्या गुहेमध्ये सुद्धा पाण्यामध्ये आत्मत मी गेली आहे.
1: अच्छा.
0: आणि आता मला अपलिंग आणि पॅरासिलिंग करण्याची इच्छा आहे.
1: अरे त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत.
0: धन्यवाद.
1: हे सर, जेव्हा आपण सगळे ट्रेक्स वगैरे किंवा ही जी भ्रमंती करतो वेगळी, तर त्यासाठी स्वतः सुरक्षा ही सुद्धा महत्वाची असते, त्यासाठी काय घ्यायची?
0: मी जे ग्रुप्स आहेत त्यांच्याबरोबर मी ट्रेक केलेले आहेत आणि ते आपल्याला ते जे लिडर्स आहेत ते आपल्याला अतिशय सांभाळून नेतात. सोबत आपल्या काठी एक उतरताना म्हणजे माला लागते, या वयामध्ये आपण उतरतो तेव्हा पायामध्ये क्रॅम्प येण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्यासोबत एक काठी असली पाहिजे. ट्रेकिंगसाठी योग्य प्रॉपर शूज लागतात आणि महत्वाचं म्हणजे मनाची तयारी पाहिजे. जे समोर येईल, जी समस्या समोर येईल, त्याला फेस करण्याची क्षमता आपल्यामध्ये पाहिजे.
1: बरोबर आहे. आणि मुळाची आवड हवीच,
0: अर्थातच आवड असल्याशिवाय होणारच नाही. मी हे ट्रेक करते ते माझे माझ्या मिस्टरांना फारशी आड नाहीये, पण जर सपोज तो आणि माझे दोन्ही मुलगे माझ्या सोबत असतात
1: बरोबर
0: ट्रेक करताना. माझा लहान मुलगा तर आता ट्रेकसाठी लीडिंग पण करतो.
1: अरे
0: वेळ मिळेल ते करतो, पण आवड आहे त्याला. पण दोन्ही मुलं मला सांभाळून देत.
1: नक्कीच. कुटुंबाची असल्याशिवाय अशा आपण वेगळ्या वाटेवर जाऊ शकत नाही.
0: अर्थात
1: गुजरात राज्यामधलं जे गिरनार पर्वत आहे तो पूर्ण पर्वत चढून तुम्ही उतरत आणि तिथली 42 किलोमीटरची आध्यात्मिक भ्रमंती, तिला आपण परिक्रमा म्हणू शकू, तीही तुम्ही केली आहेत. तर काय वेगळा अनुभव तुम्हाला तिथे आला?
0: खूप सुंदर अनुभव होता तो. गुरुशिखरावर मी रात्री 9 वाजता सुरुवातली चढण्यासाठी. हळूहळू 2000 पायापर्यंत जाणंच, त्या 2000 पाया आहेत ना पयात, तिथे आपले दत्तगुरु आपली सत्वरिक्षा बघतात.
1: कसोटी तिथे असते,
0: कसोट पहिली कसोटी तिथेच लागते. त्या पाया खूप कठीण आहेत सुरुवातीच्या 2000 पायऱ्या. अगदी सुरुवातीला चढताना 1000 पायऱ्या झाल्यावर आपल्याला हे चढता येईल की नाही, चढू शकतो की नाही असं एक वाटलं मनामध्ये, कसं जाणार आपण. पण 2000 पायऱ्यांच्या नंतर हळूहळू हळू दत्तगुरूंच नाव घेत वरती गेले. त्रिपी पौर्णिमा होती आणि दिवसता ते मी पोहोचले गुरु शिखरावर. तिथे गेल्यानंतर एवढ्या 10000 पायऱ्या चढल्यानंतर एक थकवा असतो ना, तो अजिबात जाणवला नाही. तिथे गेल्यानंतर दर्शन झाल्यानंतर जो आनंद झाला त्यामध्ये सगळा थकवा नाहीसा झाला. पुढे थोडा वेळ तिथेच नैवेद्य वगैरे घेतला आणि उतरायला सुरुवात केली. साधारणपणे 5000 पायऱ्या उतरण्यासाठी आम्हाला 6 वाजले अंबादेचं देवी तिथे. आणि तिथून मग रोपवे चालू होतो. माझ्या बरोबर जे होते सहकारी ते म्हणाले आम्ही रोपवेने उतरणार, पण 7 वाजता रोपवे चालू होणार होत. मग 1 तास थांबण्यापेक्षा मी म्हटलं की आपण उतरायला सुरुवात करूया. आणि मग आम्ही रात्री थकलेले होते म्हणाले आम्ही तर इथेच झोपतो. मी म्हटलं मी चालायला सुरुवात कर. आणि मी चालायला सुरु केलं. हळूहळू आठ होत गेली, वेळ झाला. तेव्हा रात्र चढताना काही दिसलं नव्हतं अंधारामध्ये, पण वर्णनंतर बघितल्यानंतर खूप छान वाटलं. सुरुवातीला जेव्हा मी उतरवते तेव्हा माझ्या मनात छोटासा अहंकार निर्माण झाला होता थोडासा, की मी 10000 पायऱ्या चढले आणि आता पुन्हा त्या 10000 पायऱ्या मी उतरले. थोडे आत्मपुढी सारखं होत मला. पण जेव्हा मी उतरले ते मला दत्तगुरूंनीच दाखवून दिलं की अहंकार करणं चुकीचं आहे. तेव्हा मी उतरत गेले तेव्हा समोर मी बघितलं हे जे तिथे स्टॉल्स असतात, तर ते स्टॉल्स वाले मोठमोठे सिलेंडर त्यांना सगळं दुकानांचं सामान वगैरे सगळं घेऊन ते वरती चढत येत होते, उतरत होते. त्याच्या बायकांचा सुद्धा मुलांचा समावेश होता. सगळं बघल्यावर माझी मलाच वाटली की आपण नुसतं चढलो आणि उतरलो तर आपल्याला काहीतरी वाटतंय, काहीतरी मारलाय की काय. पण जेव्हा ते बघितलं तेव्हा माझ्या मधला तो अहंकार गरुडण झालं माझं. रोजच आहे म्हणजे आपण काही नवीन काहीच नाही असं मला वाटलं.
1: अगदी खरं आहे. आणि त्यानंतर जी 42 किलोमीटरची परिक्रमा आहे बद्दल सांगा.
0: 42 किलोमीटरची परिक्रमा तर खूपच चेंजिंग आहे, आव्हानात्मक आहे ती. आपल्याला जंगलातून प्रवास करावा लागतो आणि हा जंगलातून प्रवास करताना ते जंगली श्वापद सुद्धा आहेत. मध्ये मध्ये साधू महाराजांचे मठ आहे, अनेक वर्ष तपश्चर्या करणारे साधू ठिकाणी त्यांचा वावर आहे. थोडं आध्यात्मिक वातावरण आहे तिथे, छान वाटत होतं. फक्त ग्रुपिंगने चालायचं कारण काही वेळा श्वापदांची भीती येते. पण परिक्रमा खूप खडतर आहे, खूप खडतर आहे. मध्ये चढ उतार आहेत, स्लीपर आहे, दगड धोंडे आहेत. त्या दगड धोंड्यातून काढत आपल्याला जावं लागतं.

0: आणि याच्यात एक लक्षात येतं की आयुष्य असंच आहे, कुठेही तुम्हाला सरळ सहज काही मिळणार नाही, मध्ये मध्ये अडचणी संकट येणार आहेत आणि त्या संकट अडचणीतून मार्ग काढत आपल्याला पुढे पुढे जायचं
1: खरंच. आता मी सांगितलं गिरनार पर्वत आणि ती परिक्रमा ही एक वेळेस आध्यात्मिक उंचणारी अशी ही परिक्रमा आहे आणि अर्थातच एक मानसिक परिवर्तन मला वाटतं आपल्यामध्ये होतं त्यामधूनच. आणि शारीरिक कस आपण म्हणतो की गडक्यांची भ्रमंती आहे त्यातून असतो. गडक्यांवर फिरत असताना आपण बघतो की एक ठिकाणी पाडेवस्ती आदिवासी समाज किंवा त्याला पास आपण म्हणू, तर तिथं जनजीवन तुम्हाला अनुभवता आलं काय सांगाल त्याबद्दल?
0: दुर्गम भागातील आदिवासी लोकांचं संघर्षमय जीवन मला जवळून अभ्यासता आलं, बघता आलं. अतिशय मी साधनांमध्ये लोक त्यांच्या चेहऱ्यावर बघितलं तर आनंद दिसतो, खूप आनंदी असतात, हे छान निरागस हास त्यांच्या चेहऱ्यावर असतं. आणि आपण सगळ्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध असून आपण काही ना काही छोट्या गोष्टींसाठी तक्रार करत असतो. मला याच्यातून शिकायला मिळालं की जे आपल्याकडे आहे त्याबद्दल आपण परमेश्वराचे निसर्गाचे आभार मानले पाहिजेत. आम्ही जेव्हा किल्ल्यांवरून उतरतो तेव्हा हे याच लोकांकडे आमचं जेवण वगैरे असतं, साधं पिठलं भाकरी खूप छान, त्याच्यामध्ये एक त्यांच्या मनातला जेवण आपण करताना तो आनंद असतो तो सुद्धा त्यामध्ये उतरतो, सात्विकता उतरते आपली, तर खूप गोड लागतं, खूप सुंदर जेवण लागतं ते.
1: तुम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळालेले आहेत, तसंच पर्यावरण दूत म्हणून तुम्हाला सन्मान दिलेला आहे, तर नेमकं काय चाल?
0: मुलांमध्ये स्वच्छता आणि प्रदूषण होऊ नये याच्यासाठी आता मुलांमध्ये भावना रुजवणं महत्त्वाचं आहे, कारण हेच आपले उचे भावी नागरिक आहेत. या पर्यावरणाला आता जो धोका पोहोचतो त्यामुळे पुढे काय होणार आहे हे जर आपल्या आताच्या पिढीला जर आपण सांगितलं तर पुढे ती सुद्धा सर्व या धोक्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी, स्वतःला म्हणजे पर्यायाने पृथ्वीला वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे हे त्यांना कळेल आणि त्याचा परिणाम म्हणून पुढे प्रदूषण कमवण्यासाठी मदत होईल. रत्नागिरी नगरपरिषदेकडून हे ज्या वेगवेगळे उपक्रम या संदर्भात राबवले जातात त्या सर्व उपक्रमांमध्ये आमची शाळा सहभागी होते. यावेळेला रत्नागिरी नगरपरिषदेमार्फत एक स्पर्धा घेण्यात आली होती, जिंगल स्पर्धा होती स्वच्छतेविषयी, तर जिंगल स्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता आणि एक जिंगल लोकांना स्वच्छतेचं पर्यावरणाचं महत्व पडून देणार आणि आपली रत्नागिरी स्वच्छ सुंदर रत्न ठेवा याच्यासाठी आवाहन करणार एक जिंगल मी लिहिलं होतं. त्यानंतर आमच्या शाळेतले विद्यार्थी या स्वच्छतेसाठी असणाऱ्या प्रभात फेरींमध्ये किंवा त्यानिमित्त होणाऱ्या निबंध स्पर्धांमध्ये सहभागी असतात. वृक्षारोपण वृक्ष वाचवण्यासाठी प्रभात फेऱ्या जनजागृती फेऱ्या आमच्या शाळेकडून दिल्या जातात. उपक्रम मला राबवायला सांगितलं त्याच्यात मी सहभाग घेतला होता.
1: बरोबर, तर हे सगळे आता तुम्ही सांगितलेत ते उपक्रम तुम्ही विद्यार्थ्यांतर सगळे राबून घेतलेत म्हणूनच तुम्हाला पर्यावरण दूत असा हा सन्मानित केलेला आहे. मला सांग की पर्यावरण म्हटलं की आता पुन्हा एकदा मी तुम्हाला भ्रमंतीकडे जाते, एवढ्या मी आतापर्यंत फिरला आहे भ्रमंती केली आहे, काय जाणवलं तुम्हाला या बाबतीत?
0: लोक दुर्ग भ्रमंती करत असताना पण आपण सामाजिक भार राखलं पाहिजे हे लोकांच्या लक्षात येत नाही. भरपूर प्लास्टिक्स बॉटल्स वगैरे किंवा रॅपर्स होऊन जाणार आणि अशा प्रकारच्या किल्ल्यांवर वगैरे टाकले जातात ते तिथेच वापरायचं तिथे टाकलं जात लोकांकडून. मला असं वाटतं की आपण ज्या गड किल्ल्यांवर जातो ते तसेच अबाधित राखण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे.
1: बरोबर,
0: ते सुरक्षित राखण्यासाठी आता हल्ली प्रयत्न करतात. आम्ही जेव्हा ट्रेकला जातो तेव्हा आमचे ट्रेक लीडर्स ते आम्हाला पहिल्यांदा सूचना देत की कुठल्या प्रकारच्या असं गोळीचा कागद सुद्धा आपण तिथे टाकायचं नाही. ते एक सवय लागलेली आम्हाला आता की जे काही आपण खाणार आहोत ते आपल्या बॅग मध्येच ठेवायचं. तिथे कुठल्याही प्रकारच्या वातावरणातला त्या तिथल्या स्थापत्यशास्त्राला किंवा त्या निसर्गाला कुठल्याही प्रकारचा धोका पोहोचू नये त्याच्यासाठी आपण नक्कीच काळजी घेतली पाहिजे.
1: मला सांग की एक महिला म्हणून ट्रेक करताना तुम्हाला अनेक अनुभव आले, तुम्ही शेअर आहेत, अनेक जणींना असं वाटत असेल मुलाखतीनंतर की आपण पण जायला हवं, तर मुळात काय मानसिकता हवी किंवा ना एक मैत्री म्हणून काय सल्ला द्याल?
0: महिलांनी असं सांगेल की जी जस्ट अ नंबर वय हा फक्त आकडा आहे, आपण स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. लग्न संसार आणि नोकऱ्या सगळ्या जबाबदाऱ्या आपण पाडतच असतो पण हे करत असताना आपण स्वतःला विसरून जातो. स्वतःसाठी सुद्धा थोडा वेळ काढला पाहिजे, स्वतःच्या आनंदासाठी सुद्धा जगण्याची थोडी वेळ आलेली आहे असं मला वाटतं. आणि एक असं

0: एक मासिक तास त्रिपन्नाशी आली की आपण विश्रांती घ्यायची, आराम करायचा आणि तब्येत तक्रारी
1: बरोबर
0: ती चौकट आपण मोडली पाहिजे. तुम्ही तुमचं आवडीचं कुठलंही क्षेत्र निवडा आणि त्याच्यामध्ये सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करा.
1: बरोबर,
0: ज्याच्यातून तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळेल. निसर्गाच्या सध्या रमा एरवी आपण शारीरिक व्यायाम किंवा काही करत नाही, एक्सरसाइज करत नाही, पण त्या आपण त्या ठिकाणी जाण्यासाठी चालतो, चढ उतार करतो, त्यामुळे आपला फिट सुद्धा राहतो. त्यामुळे अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी आपण सुरुवात करायची आणि मग हळूहळू आपण मोठ्या मोठ्या गोष्टी करत जाणार आहोत.
1: बरोबर,
0: त्यामुळे सुरुवात छोट्या छोट्या गोष्टींनी करा, एक दिन नक्कीच तुम्ही चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या गोष्टी करू शकता. तेवढा आत्मविश्वास आपल्या मनामध्ये हळूहळू निर्माण होतो.
1: अगदी खरंय. आता जाता जाता चर्चा की हे सगळं काय पूर्वीच्या तुम्ही आणि ट्रेकिंग नंतर तुम्ही स्वतःमध्ये काय बदल झाला तुम्हाला?
0: पूर्वी मला असं वाटायचं की मी उंचावर जाऊ शकते, साधारणपणे सेकंड फ्लोअर वर मी गेले तरी मला खाली बघण्या भीती वाटची, पण कळसुबा येणार सारखे ट्रेक मी केले नंतर माझ्यातला हा फोबिया नाहीसा झाला, पूर्णपणे नाही झालेला आहे. माझ्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे आणि स्वतः जर आपलं मन खंबीर असेल तर आपण आपलं वय जे आहे हे शरीराला कधीच होऊ शकत नाही असं मला वाटतं. ट्रेक करताना एखादा येतो, मध्येच एखादं कठीण चढण येतं किंवा हवामान खराब होतो. कारण कळसुबा पहिला ट्रेक मी जेव्हा केला ते जाताना नॉर्मल सगळं होतं, पण उतरताना निम्म्यावर एकदम अचक वातावरणात बदल झाला, काळे ढग जमा झाले आणि खूप कडकडाट, विजांचा कडकडाट, गडगडाट होऊन पूस कोसळायला सुरुवात झाली आणि वातावरणात सगळं बदलून आणि चिखल सगळीकडे, उतरताना वाट स्लीपर आली, घसरत होते आणि शूज वर सगळा चिखल चढल्यामुळे चालायला सुद्धा, पावलं उचलताना सुद्धा गड जात होत. अशा प्रकारचं जेव्हा वातावरण निर्माण होईल तेव्हा त्याला तोंड कसं द्यायचं हे सुद्धा त्या ट्रेन शिकवलं. आपण अशा प्रकारचं जर हवामान, अशा प्रकारची परिस्थिती आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आली तर रडत बसायचं नाही, तर मार्ग काढायचा आणि रोजच्या आयुष्यामध्ये त्याचा वापरायचा. माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये असं एक समस्या येते तेव्हा मी घाबरत नाही. असं एखादं काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर मी आधी शांत होते, शांत डोक्याने त्याचा विचार करते आणि मग त्या समस्या प्रॉब्लेमला समोर जाण्याची, मार्ग शोधण्याची वृत्ती माझ्यामध्ये निर्माण झाली असं मला वाटतं.
1: अंजलीताई, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या या छान भ्रमंतीविषयी, गड किल्ल्याविषयी छान माहिती शेअर केली आमच्या बरोबर, त्याबद्दल श्रोत्यांतर्फे मैत्रिणींतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद, नमस्कार. तसंच तुम्हाला पुढच्या या ट्रेक्सही खूप शुभेच्छा देते.
0: आपणही मला आमंत्रित केलं आणि माझ्या या गडल्या भ्रमंतीच्या बाबतीत मला अनुभव व्यक्त करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल रत्नागिरी आकाशवाणीचे मी आभार मानते. धन्यवाद.
1: मैनो अंजली पेंडकर यांच्या या मुलाखतीतून तुम्हाला वाटलं असेल की आता आपण सुद्धा जायला हवं असं मस्त निसर्गाच्या सानिध्यात. हो अहो, वाट कसं पाहताय, मनातून ठरवा आणि चल फिरायला, आपला इतिहास प्रत्यक्ष पाहायला. मैत्रिणींनो, आपलं कोण सुद्धा निसर्ग सौंदर्याच्या बाबतीत समृद्धच आहे. कौलारू घर, रात हरवलेल्या पायटा, सुंदर समुद्र, हिवे डोंगर, पशुपक्ष्यांचा किलबिलाट, सारं कसं मनात घर करणारं.

0: मैत्रिणींनो, अशा या कोकणाचं सौंदर्य म्हणजे वर्णन करावं इतकं थोडं, त्याचप्रमाणे तारीफ करावी अशी खाद्य संस्कृती स्थळ आहे. चला तर कोकणातील काही पाककला जाणून घेऊया उडा पटवर्धन यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत करत पल्लवी बोरसे.
1: कोकण आणि मे महिना म्हणजे रान वा हा हवाच की नाही. खरं तर वेगवेगळ्या ऋतूत आपण वेगवेगळ्या फळांचा आनंद घेतच असतो, पण कोकणात मे महिन्यात बाकी सगळी फळ जरी असली तरी रानमेव्याचा आनंद घेणं म्हणजे खरं स्वर्गसुख, हो की नाही. खरं या रानमेव्यांच्या सुद्धा सुंदर सुंदर रेसिपी बनवल्या जातात, काही आठवणी तर काही त्वरित असतात, जेणेकरून याचा आनंद आपण वर्षभर घेऊ शकतो. श्रोते हो, अशाच काही सुंदर सुंदर रेसिपी आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय उल्काताई पटवर्धन यांना. उल्काताई नमस्कार.
2: नमस्कार.
1: आज मी उल्लेख केला रानमेवा आणि आपलं कोकण यांचं एक वेगळंच नातं आहे आणि जो माणूस कोकणात राहतो तो रानमेव्याचा तर आनंद घेतो पण त्याबरोबर होणाऱ्या रेसिपी सुद्धा करत असतो. मग उल्काताई आज आपण कुठली रेसिपी सांगूया श्रोत्यांना पहिल्यांदा?
2: आधी आपण रानमेव्यापैकी मी पहिल्यांदा रानमेव्याचं पन्हं सांगूया.
1: बर.
2: हा, त्याच्याशी आता घ्यायचं साहित्य मी तुला पहिल्यांदा सांगते. आपण दहारा चांगलं अगदी पक्व झालेले असे रतांबे घ्यायचे, त्याबरोबर आपल्याला

0: त्याच्यात घालायला गूळ पाहिजे, त्याला वेची लागते, नंतर मीठ आणि थोडीशी हिरवी मिरची, म्हणजे असं हा तिखट गोड अशा चवीचं आणि वेगळ्या स्वादाचं असं आपलं रतांब्याचं पन्ह ते तयार होतं. आता ते रतांबे पण काढून झाडाचे पक्व झालेले असं, नंतर ते स्वच्छ धुवायचे आणि स्वच्छ धुवून घेतल्यावर आपण फोडायचे. फोडताना सुद्धा शक्यतो दोन भाग व्यवस्थित करायचे.
1: बरोबर.
0: म्हणजे
1: फोडणं सुद्धा एक कला
0: आहे. म्हणजे ते व्यवस्थित जर फोडव तर त्याच्यापासून आपण पन्हही करू शकतो आणि अमृत कोकमही करू शकतो. असे आपण रतांबे फोडून घ्यायचे, नंतर त्या बिया असतील त्या बियामध्ये पाणी घालायचं, थोडं मीठ घ्यायचं आणि चांगले कुस्कून अगदी हातानं चांगल्या मॅश करून घ्यायच्या, कुस्करून घ्यायच्या बिया, नंतर त्या आपण गाळणीवर काढून घ्यायच्या.
1: म्हणजे त्याच्यावर मला
0: सगळा घर आपल्याला मिळतो. आणि नंतर त्यामध्ये आपण थोडीशी मिरची भरपूर लावायची नव्हे, अगदी 4-5 ग्लास सरबत असेल तर त्याला अर्धी मिरची मीठ घेऊन त्यात चुरडून अशी मिरची लावायची आणि पन्ह्याला गुळ घालायचा.
1: अच्छा.
0: हा, गुळ, मीठ, मिरची आणि वेलची पावडर. वेलची पावडरही त्याला लागते, कारण वेलचीचा एक स्वाद वेगळा आहे. वेलची आणि मिरची असा वेगळा स्वाद छान लागतो आणि आंबट गोड तिखट चवीचं पन्ह खूप छान लागतं. आता या 10-12 रतांब्यामध्ये आपलं साधारण 4-5 ग्लास सरबत होऊ शकतो.
1: आणि तुम्ही म्हणालात तसं समजातलं काही उलट तर तुम्ही त्याचं कोकम सरबत करू शकता.
0: कोकम उरतात ना, कोकमा चटामध्ये आपण जर साखर भरून उन्हाटली किंवा असं थर लावून करणीत जर ठेवला, एक कोकमाचा थर एक साखरेचा थर करून जर ठेवलं तर याच्यापासून आपल्याला अमृत कोकमही मिळू शकतो.
1: जे तू बाजारात 2 मिनिटात आणता ती रेसिपी आपण
0: अगदी घरच्यारी केल्याचा आपल्याला आनंद मिळतो.
1: मग सांगा की आता उल्काताई तू म्हणालात की हे जे तुम्ही थर लावून ठेवायचं हे किती दिवस ठेवावं?
0: उन्हात ठेवलं तर 1-7 दिवसात तेपतो
1: होऊन जात. हा,
0: तेव्हा त्यामध्ये जिरं मीठ घालून आपण एका 5 प्रमाण एकालाच प्रमाण असं घालून कोकम सरबतही तयार करू शकतो.
1: आणि एका रेसिपी मधून दोन रेसिपी सांगितल्या जवळजवळ.
0: आणि रतांब्याचं पन्ह खूप तिला छान लागतं आणि विशेषतः ते चैत्र महिन्यात पूर्वी पण केलं जाईल. जेव्हा आपल्याकडे चैत्रा गौरीचं हळदी कुंकू असेल त्यावेळी रतांब्याचं पन्ह आणि आंब्याची डाळ असा ठरला मेनू असा. त्याला कलरही छान तो चवही छान येते. रतांब्याचं पन्ह तयार
1: होतं. मस्तच एकदम. खरं तर हा मगाशी मी उल्लेख केला तसं की रान मेवा हा आपल्या आयुष्यात एक अविभाज्य भागच आहे, नाही का? म्हणजे मे महिना असतो तेव्हा पण नुसतेच आंबे खातो नाहीये, तर जसजसा वसंत ऋतू येऊन फळं ही सगळी यायला लागतात तस तसं प्रत्येक फळ पण खाल्लंच पाहिजे असं एक काय म्हणायचं आपल्या डोक्यात असतंच की नाही मला या सीजनला हे फळ खायचं आहे. त्यातली एक सुंदर रेसिपी तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगितली. उल्काताई दुसरी रेसिपी कुठली सांगाल?
0: आपण काजूचीच करूया ना. दुसरी रेसिपी
1: चालेल ना, अगदी
0: काजूची बोडाची रेसिपी करूया.
1: चालेल.
0: म्हणजे काजूच्या बोडाचं भरीत करतात.
1: बर.
0: भरीत करतात, सरबत करतात, भाजी करतात, असे विविध प्रकार करता येत.
1: अच्छा.
0: तर आपण आज आपण भरीत करूया.
1: म्हणजे जो काजू आपण दिसतो त्याच्यावरती जे फळ येते
0: त्याला काजूचं बोंड
1: म्हणतात.
0: आणि त्या काजू बोंडूचं आपण भरीत करणार.
1: सांगा मग याची रेसिपी आणि आधी साहित्य सांग.
0: आधी साहित्य म्हणजे चांगले पिकलेले म्हणजे पूर्ण पिकलेले ते आपल्याला बोंड मिळायला पाहिजेत. ते आणायचे, नंतर त्याच्या काजू काढून घ्यायला आणि दोन्ही बाजूचे देठ काढून आपण त्याचं फोडी करून घ्यायच्या. आणि त्याचं साहित्य तुम्हाला सांगते, मीठ लागणार, साखर, ओली मिरची, दही, फोडणीसाठी तूप
1: जिरं,
0: त्याला तूप जिऱ्याची आणि हिंगाची खमंग फोडणी हवी. आणि जर कोणाला आवडत असेल, कारण बऱ्याच जणांना मोहरी आवडते, तर ह्या बोंडच्या भरिता जर मोहरी वाटून लावली तर एकदमच छान असं. तर प्रथम
1: हे साहित्य अगदी घरातलंच आहे ना.
0: अगदी
1: म्हणजे ह्या रेसिपी इतक्या खरं तर सोप्या आहेत, फक्त त्या आता मागे पडल्या थोड्याशा की आपण त्याच्याकडे तसं दुर्लक्षच करतो असं म्हटलं हरकत नाही की ती साध्या साध्या गोष्टी आहेत, अगदी रोजच्या जेवणातल्याच आहेत. सांगा आता कृती.
0: बऱ्याच जणांना माहितीही नाहीये रेसिपी. तर प्रथम काय करायचं, बोंड आणायचे, ते स्वच्छ व्हायचे, त्याची काजू काढून घ्यायची,
1: बरोबर,
0: दोन्ही बाजूची देठ काढून घ्यायची आणि चिरून घ्यायचे, बारीक फोडी करून घ्यायच्या. नंतर या फोडी आपण वाफवून घ्या.
1: अच्छा. वाफवून रेग्युलर कुकरला लावा.
0: अगदी. आपण भात

0: त्यावर जरी डिश ठेवले तरी सुद्धा चालतात अशा होऊन घ्यायच्या. त्यानंतर थोडी वापरून थंड करून घ्यायच्या. थंड करून घेतल्या की यावर आपण हे सगळं साहित्य घालायचं, म्हणजे मीठ घालायचं, ओली मिरची घालायची, साखर घालायची.
1: मगाशी तू एक मोहरीचा उल्लेख केला की मोहरी लावायची म्हणजे काय करायचं?
0: मोहरी लावायची म्हणजे मोहरी वाटायची. मोहरीची पावडर म्हणजे मिक्सरला वाटली तरी चालते, घरात मोहरीची पावडर असतेही केली तर ती घ्यायची, थोडीशी घुरायची दह्यात आणि ती त्या भऱ्याला लावायची.
1: मोहरी नाकात नाकात गेली पाहिजे
0: अगदी. जसं मोहरीच्या आंब्याला मोहरी लागते तशीच ही मोहरी सुद्धा छान लागते. आणि मग या आपण भरीला सगळं दही मिरची मीठ सगळं घालून झाल्यावर वरून चांगली तुपाची खमंग फोडणी द्यायची. जिरं हिंग घालून खमंग फोडणी द्यायची. जिरं हिंग कडीपत्ता घालायचा आणि छान खमंग फोडणी द्यायची. डाव्या बाजूचं आपलं भरीत तयार.
1: मी अगदी म्हणतच होते खरं तर डावी बाजू ही खूप महत्वाची असते. भाज्या तू कितीही केली तरी नेमकं डाव्या बाजूला चमचमीत काय आहे हे सगळेच जण शोधत असत. आणि मे महिन्यात विशेषतः या अन्नमेव्यांची ही अशी डावी बाजू खरंच आपल्याला आनंद देत कारण ती 12 महिने मिळत आहे. खूप छान. आता कुठली रेसिपी सांगणार आहात?
0: खरं म्हणाल तर मे महिना असं आहे तर आपल्याकडे अधिक माची आता सुरुवात झालेली आहे. प्रत्येक सासवाईंची जावयाला वाण देण्यासाठी गडबड सुरू आहे.
1: नक्कीच.
0: जावया वाण देण्यासाठी एकतर अनार करतात, मैसूर करतात, मत्तासे करतात, अशा विविध रेसिपी करतात. आणि तेहतीस द्यायची जावला लक्ष्मीनारायणाचा जा समजून त्या जावयाला ते वाण द्यायची पद्धत आहे. प्रत्येकाकडे सध्या बघ सुरू आहे कारण आता महिना सुरू झालेला आहे. मुली आपल्या घरी येतात आईची ओटी व्हायला, आपण जावयाला बोलतो, जावयाला बोलावून त्याचं आदरातिथ्य करतो, त्याला गोड खायला करतो आणि सांचे मानन करतो.
1: अगदी
0: हा आधी महिना असतो त्याला पुरुषोत्तम मासही म्हणतात.
1: बरोबर.
0: त्याच्यासाठी आपण अनारशांची रेसिपी बघूया.
1: छान. अनारसे तर मला तर सगळ्यांच्याच आवडले आहेत पण बऱ्याच कठीण म्हणून ते लांब ठेवले जात नाही का? तर मग आम्हाला ऐकचीच आहे आज रेसिपी सांगा.
0: आता सगळ्यासाठी प्रथम आपला तांदूळ पाहिजे. शक्यतो म्हणजे सुवास असेल तर चांगलं. त्यानंतर गुळ, तूप करण्यासाठी तेल किंवा तूप वापरलं तरीही चालतं. आणि खसखस अगदी साहित्य मोजकच आहे.
1: बरोबर. पण त्याचं प्रमाण महत्वाचं असेल नाही?
0: आता सुद्धा 1/2 किलो तांदूळ घेतले तर जवळजवळ एवढाच गुळ लागतो आणि वेची घालायची. म्हणजे एवढं साहित्य मोजकं, 4-5 साहित्य तपले हे अनारसे होतात.
1: बरोबर.
0: आणि ते करणं थोडं क्लिष्ट आहे,
1: थोडं नाजूक काम,
0: नाजूक नाजूक करायचं आणि संयमानं करायचं असं ते काम आहे. त्याच्यासाठी प्रथम आपण करायचं तांदूळ घ्यायचं. ते तांदूळ म्हणजे समजा 1/2 किलो मी तांदूळ घेतले तर ते चांगले स्वच्छ धुवायचे. स्वच्छ धुवून पूर्वी 7 दिवस भिजत घालायचे. हे अजूनही 7 दिवस भिजत घालतात. रोज पाणी भरून टाकायचं आणि रोज त्याच्या विन पाणी घालून 7 दिवस भिजवायचे. 7 दिवस झाले की 7व्या दिवशी आपण ते पाणी ओतून टाकायचं, तांदूळ स्वच्छ धुवायचे. नंतर चाळणी घ्यायचे ओतून, निथळवून घेतले की मग सुती फडक्यावर टाकायचे.
1: बरं.
0: सुती फडक्यावर घरातच आपण वाळत टाकायचे आणि मधून मधून हात फिरवत राहायचं त्या तांदळात. आणि ज्यावेळी आपल्या हाताला चिकट नाही असे झाले तांदूळ सुकले की आपण ते मिक्सर मध्ये बारीक धुवून घ्यायचं.
1: बरं.
0: कारण एवढेसे तांदूळ कुठे ते जातवर दळणार, मग आपण आता मिक्सरवर
1: मिक्सरवर दळ,
0: मग एकदम मिक्सरवर दळून घ्यायचे
1: करायचं
0: बारीक, अगदी बारीक चाळणं ते छान की बारीक चाळणीनं चाळून
1: घ्यायचं.
0: गुळ घ्यायचा, तो किसून घ्यायचा आणि या पिठात आपण थोडा थोडा थोडा थोडा गुळ घालून ते छान ओले असतात तांदूळ ना, त्यामुळे ते छान एकजीव होतं पीठ.
1: बरं. बरं.
0: आणि अगदीच वाटलं तर तुपाचा हलवायचा.
1: अच्छा.
0: नसेल तर पिकं केळं घेतलं, केळ्याचा वास म्हणजे तळ घेऊन ते सुद्धा लावलं तरी चालतं आणि त्यातच तो गुळ घट्ट करून ठेवायचा.
1: ओके. आणि हे पण मग जे तुम्ही आता केळ्याचं उदाहरण दिलं तर केळं टिकतं मग?
0: हो हो, अगदी हे पीठ 6 महिने सुद्धा टिकतं.
1: हो का? अच्छा.
0: असे गोळे करून ठेवायचे घट्ट आणि डब्यात ते घट्ट ठेवून द्यायचे
1: ठेवायचं.
0: आणि मग आपलं जेव्हा हवं असेल
1: म्हणजे ह्याच्यात पाण्याचा हात अजिबात लागत नाही, जे भिजवायला घेऊ तेवढंच पाणी
0: आणि त्या भिजलेल्या तांदळातच हे गुळ व्यवस्थित विरघळा.

0: जातो आणि छान आपले अनारसे होतात.
1: बरं बरं बरं.
0: नंतर आपल्याला हवे तसे आपण अनारसे करू शकतो. छोटी छोटी घ्यायची प्लास्टिकवर किंवा केळी पानावर आपण ते छोटे छोटे थापायचे.
1: बरं.
0: नंतर त्याच्यावर खसखस लावायची, महत्वाची खसखस त्याच्यात. आणि मग ते खसखस लावून असे छान तुपात तुपात तेलात तेलात जसं मला हवं असेल तसे
1: तळताना
0: ते नाजूक हाताने तळायला लागतात.
1: मला वाटतं त्याच्यावर वर तेल टाकायची पद्धत आहे ना,
0: टाकायचं वरती म्हणजे त्याला जाळी अधिक आली.
1: थोडक्यात अजिबात का
0: असे हे सुंदर अनारसे होतात. करायला थोडी कट असली तरी जसे जसे अनारसे छान तयार होतात तेव्हा आपल्याला खूप आनंद मिळतो.
1: आणि बघायला गेलं खूप काही त्याच्यामध्ये मेहनत नाहीये.
0: नाही,
1: तुमचं पेशन्स आणि ते निगुतीनी करणं म्हणजे ते 7 दिवस पाणी बदलणं की त्यानंतर ते व्यवस्थित वाळवणं नाही काय खरं बघायला गेलं थोड्या छोट्या गोष्टी आहेत.
0: थोडासा ऊस असा वास येतो माहितीये तांदळाच्या पिठाला, पण तो वास आलाच पाहिजे.
1: आलाच पाहिजे ही त्याची खासियत आहे.
0: पिठावर सुद्धा केळीचं पान जरी टाकून ठेवलं डबे तरी सुद्धा चालतं माहितीये, थंड पीठ आणि चांगलं राहत.
1: अच्छा, अरे खरं बघायला गेलं तर खूप सोपी आहे रेसिपी. मला तर श्रोते हो तुम्हाला ही रेसिपी ऐकायला तर आवडली असेलच, पण तुम्ही करून बघायला काही हरकत नाहीये नाही का. उल्काताई पुढची रेसिपी काय आहे, काय सांगाल आमच्या श्रोत्यांना.
0: पुढची रेसिपी सुद्धा पण अधिक उसासाठी म्हणून अगदी जिभेवर ठेवताच विरघणारा असा म्हैसूर पाक बघूया.
1: अरे वा, म्हैसूर पाक की घरी
0: अगदी
1: वाट आहे.
0: आपल्याला खीण वाटतं आपण जाऊन घालवायकडे नेहमी घेऊन येतो, तो आपण घात करूया. आणि त्याच्यासाठी साहित्य असं फार काही नाहीच आहे, म्हणून त्याच्यासाठी आपण शक्यतो रिफाईन तेल वापरतात. तुपाचं करायचं असेल तर पूर्ण तूप वरलं तरीही चालतं. समजा बेसन जर समजा 1/2 किलो घेतलं, 1/2 किलो बेसन घेतलं तर त्या तेल किंवा तूप जे घेऊ तेही तेवढंच घ्यायचं.
1: अच्छा.
0: आणि साखर मात्र 250 ग्रॅम आपण जर बेसन घेतलं 300 ग्रॅम त्याला साखर जास्त घ्यायची. आणि तेलात जर करणार असं तर थोडस तूपही घालायचं त्याच्यात, म्हणजे पुन्हा अगदी तेलात नको म्हणून थोडं तूप घालायचं.
1: पूर्ण
0: तुपात करत असाल तरीही हरकत नाही. आणि साखर, वेलची पावडर,
1: साहित्य अगदीच
0: साहित्य
1: फक्त कृती महत्वाची आहे ती सांगा श्रोत्यांना.
0: तर प्रथम काय करायचं तर बेसन आपण चाळून घ्यायचं, एका बाजूला आपण सारे पाक करून ठेवायचं. आता साखरेचा पाक करताना त्यामध्ये साखर बुडेल इथं पाणी घालायचं.
1: बरोबर.
0: अगदी जिथे साखर बुडेल एवढंच पाणी घालायचं आणि ते आपण पाक करायला घ्यायचं.
1: ते तारी मध्ये
0: एक तारी टाइप पाक करायचा आणि त्यामध्ये आपण हे चाळून घेतले.
1: तारी म्हणजे मला उलकाता की 2 बोटांमध्ये असा पाक घ्यायचा आणि त्याची एक तार
0: आली पाहिजे असा तो एक तारी पाक करायचा. त्यानंतर त्या पाकात आपण हे चाळून घेतले बेसन घ्यायचं आणि एका बाजूला दुसऱ्या ऐसवर आपण तूप तापत ठेवायचं. तूप किंवा तेल काही आपण ते तापत ठेवायचं आणि बेसन छान असं अगदी खमंग भाजून घ्यायचं. त्या पाकातच बेसन भाजायचं. पाकात चांगलं बेसन भाजलं जातं, रंग बदलेपर्यंत बेसन भाजून घ्यायचं असं. आणि थोडा रंग बदलला की त्यावर पण थोडं थोडं तीन थोडं थोडं तूप घालत इकडून इकडे घेत राहायचं. पळीवर तूप घालायचं, ढवळायचं, ते तूप आत मिक्स झालं की परत तूप घालायचं. असं करता करता एवढं तूप बरोबर तेवढ्या मिक्सर पाकाला लागतं. आणि जसं जसं तुम्ही तूप घालाल आणि ढवळाल तसा तसला जाळी पडत जाते आणि आपला म्हैसूर छान असा हलका फुका होतो.
1: बरं.
0: आणि जेव्हा आपण हे पाक बी करत असतो त्याच वेळी वेलचीही घालून ठेवायची आत.
1: अच्छा, बरं बरं बरं.
0: आणि असं सगळं तूप एक एक पळी पळी करत तूप संपवायचं. इकडे आपण घट्ट गोळा होईपर्यंत जसं आपण वड्यांचं मिश्रण करतो असं करेपर्यंत त्याला तूप सुटतच
1: सुटतच. आणि गॅस चालू ठेवायचा,
0: गॅस अगदी बंद गॅस सगळं करायचं. आणि हा म्हैसूर पाक शक्यतो जर आपण चाळणीवर ओतला, आपली चाळायची तारीख चाळण ती जर करायची असेल तर त्यावर ओतला अधिक उत्तम, म्हणजे त्यातलं तूप सगळं बाहेर पडून जातं. नाहीतर आपल्याकडे ट्रे असेल त्याला बटर पेपर लावून त्याच्यावर ओतायचा आणि छान त्या वड्या पडायच्या की खमंग खुसखुशीत असा म्हैसूर तयार होतो.
1: खरं तर रेसिपी तुम्ही सांगताय ऐकायला खूप छान आहे, पण तेही एक कसकीचं काम आहे की ते तू घालणं आणि त्यावेळेला ते बरोबर ढवळ राहणं. आणि मला वाटतं अशा घरी केलेल्या कृती किंवा घरी केलेला पदार्थ आणि कौतुकानी जसं तुम्ही म्हणाल असं जावला द्यायचा तर तो आनंदही आपला वेगळाच आहे नाही का. उलका आजच्या भागात तुम्ही खरंच खूप सुंदर रेसिपी घेतल्या. एक म्हणजे मे महिना चालू आहे त्यामुळे अन्मेव्याची रेसिपी तुम्ही सांगितली आणि अधिक महिना सुरू झालेला आहे त्यामुळे त्यासाठी सुद्धा मी

0: बाजारनं काहीही न आणता घरथरीच आपल्या आवयाला छान कौतुक करून हे पदार्थ देऊ शकता. आणि मला वाटतं सगळा अधिक मासाचा आनंद, मे महिन्याचा आनंद तुम्ही अधिकाधिक घेऊ शकता. त्यामुळे अशाच रेसिपी श्रोते हो, तुम्ही ऐकत राहा, बनवत राहा, तुम्ही आनंद घेत राहा आणि दुसऱ्यांनाही येत राहा. उल्काताई, खूप सुंदर रेसिपी तुम्ही आज आमच्या श्रोत्या सांगितल्या आहेत. मला वाटतं या सगळ्याचा प्रयोग नक्कीच प्रत्येकाच्या घरी होईल आणि या तुमच्या रेसिपी घराघरात नक्कीच पोहोचतील.
1: मैत्रिणींनो, कोकणामधल्या काही पाकला आपण जाणून घेतल्याच आणि हो, अधिक महिन्यासाठी सुद्धा आरसे आणि म्हैसूर पाक सुद्धा कसा करायचा तो जाणून घेतलात. चला तर आता तयारी करा लेप आणि जावयासाठी मस्त बेत करण्याची आणि हो, आनंद घ्या या पदार्थांचा आपल्या नातेवाईकांसोबत. मैत्रिणींनो, आता मात्र या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमातून मी पूर्णिमा साठे आपली निरोप घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमाचे सादरते होते विवेक वानकी.

नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत कोंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलं आहे. भारत इबोला आजाराचा काही रुग्ण आढळला असल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. कॉंगो आणि युगांडामध्ये गेल्या काही दिवसात इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब म्हणून घोषित केलं आहे. फ्रेंच खुले टेनिस स्पर्धा आजपासून पॅरिसमध्ये सुरू होत आहे. त्रिवार विजेता नोवाक जोकोविच यंदा तिथल्या विजेपदानं 25वं ग्रँड स्लॅम विजेपदक मिळवण्याच्या तयारीनं उतरणार आहे. आज त्याचा सामना फ्रान्सचा जिओवानी सेची रिकार्ड याच्या बरोबर होईल. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरचा अलेक्झांडर झेरेव आज टेलर फ्रिड्स बरोबर खेळेल. अव्वल मानांकित यानिक सिनरची पहिली लढत उद्या आहे. महिलांमध्ये यंदा कोको गॉफ अरिना सबालिंक यांच्या लढती होतील. भारताचा युकी हंबरी न्यूझीलंडच्या मायल विनसच्या सोबतीनं दुहेरीत उतरणार आहे. एस श्रीरामलाजीचा साथीदार मसिलचा मार्सेलो डोलिनर असेल. स्पर्धेचं यांचं 125वं वर्ष आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी 3:30 वाजता मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघात मुंबईच्या वानखेडे मैदानावर होईल. राजस्थान रॉयल्सला आतापर्यंत 14 गुण मिळाले असून मुख्य फेरीतल्या त्यांच्या प्रवेशाचं भवितव्य आजच्या सामन्यावर अवलंबून आहे. दुसरा सामना संध्याकाळी 7:30 वाजता कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघादरम्यान कोलकाता इथं होणार आहे. स्पर्धेत काल लखनऊ मध्ये झाल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघानं लखनऊ सुपर जायंट्सवर 7 गडी 12 चेंडू राखून 196 धावांचं दिलेलं लक्ष सहज पार केलं. बिहारमध्ये रांची इथं आयोजित फेडरेशन चक ॲथलेटिक स्पर्धेत गुरविंदर सिंग यानं पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवत स्वर्ण पदक जिंकलं. याबरोबरच तो आगामी ग्लास्गो इथं राष्ट्रकुल स्पर्धेसाठीही पात्र ठरला.

गुरविंदर यांना 10 सेकंद 9 मिलिसेकंद अशी विक्रमी वेळ नोंदवली. या स्पर्धेत अनिमी कुजूर या दुसरं तर प्रणव प्रमोदनं तिसरं स्थान मिळवलं. पुरुषांच्या 400 मीटर धावण्या स्पर्धेत टी केशालनं देखील 42 सेकंद 98 मिलिसेकंदाचा राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्ण पदक जिंकलं. मात्र त्याची राष्ट्रकुल स्पर्धा पात्रता हुकली. मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी मान्सून पूर्व पावसाचा तडाखा बसला. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरचे पत्रे उडले, काही भागात गाराही पडल्या. अनेक भागात आंबा पपई केळीच्या फळांना फटका बसला. या पावसामुळे उकाड्यापासून काही दिलासाही आला. जालना हिंगोली परभणी जिल्ह्यातल्या विविध भागात शनिवारी जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. नांदेड जिल्ह्यात अनेक भागात अचानक हवामानात बदलला. 15 ते 20 मिनिटं जोरदार वादळीवाऱ्यासह पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांची धांदल उडाली. वादळीवाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडण्याच्या घटनाही काही ठिकाणी घडल्या. रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये आज पावसानं जोरदार हजेरी लावली. रत्नागिरी लांजा राजापूर चिपळूणसह अनेक भागामध्ये पाऊस पडला. ठळक बातम्या पहा. एकदा राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर. गेल्या मार्च मध्ये त्या आजच्या महिन्या तुलनेत भारतीयांच्या वेश प्रवासात घट. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. 125व्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिस मध्ये प्रारंभ. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सून पूर्व पावसाची हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: 18 में आज
1: उजाले उनकी याद के उजाले

0: 1984 दुनिया।
1: तू चांद नगर की शहजादी, मैं जिस धरती का बंजारा।
0: 1985 जमा।